सिंधू, कावेरी, सरस्वती, गोदावरी अशा सर्व मंगलकारी पवित्र नद्यांच्या पाण्यानं शरीर आणि मनाची शुद्धी होते. म्हणून स्नान करण्यापूर्वी या नद्यांचं स्मरण करावं.

सर्व मंगल गोष्टीतील मांगल्याला कारणीभूत असलेल्या सर्व इच्छित गोष्टी साधून नेणाऱ्या व शरण जाण्यास योग्य अशा शिवपत्नी देवी नारायणीला वंदन या श्लोकात केले आहे. श्री गायत्री मंत्र.

0: For more entertainment, log on and
1: ऐतिहासिक सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झकास रेडिओ स्टेशन पुणेरी आवाज ऐकत रहा 107.8 FM आनंदी रहा आणि आनंद लुटा.

आवाज सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले रेडिओ स्टेशन ऐकत रहा 107.8 FM। आनंदी रहा आणि आनंद लुटा।

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

ऐतिहासिक, सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झक्कास रेडिओ स्टेशन पुणेरी आवाज ऐकत रहा 107.8 FM. आनंदी रहा आणि आनंद लुटा.

त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. आणि यालाच समर्पित अशी आजच्या 7 डिसेंबर 2025 अलगच झलक प्रयोग क्रमांक 182 मधील पहिली अलग घेऊया, जी माहेराशी संबंधित आहे. आणि अर्थात ती पाठवले अलककार मयुरेश देशपांडे, होरा पंडित म नादे, अलक गुरु अलक कशी लिहावी याचं प्रशिक्षण देणारे अलककार अलक प्रशिक्षक अलककार मयुरेश पिंपरी चिंचवड पुणे येथून लिहितात. ती पहिल्यांदा माहेरी आली तेव्हा तिने तिच्या जुन्या वह्यांची शेवटची पाने चाळली. काही अतृप्त इच्छांच्या खुणा तिथे रेंगाळल्या होत्या. अलककार मयुरेश, खरं सांगायचं तर तुम्ही अलगचा वस्तुपाठ आहात, परिपाठ आहात, आदर्श अलककार आहात. अलग कशी लिहावी याचं उत्तम उदाहरण म्हणजे तुमच्या अलग असतात. सर्वच अलककार मित्रांनी अलग कशी लिहावी याचं उदाहरण म्हणून अलककार मयुरेश यांच्या अलगकडे पाहावं, अलग लक्षात घ्यावी. आत्ताची अलग बघा, शेवटच्या 2 ओळी अनपेक्षित अनाकलनीय अशी कलाटणी देणाऱ्या आहेत. अलक सार्वत्रिक असावी, सार्वकालिक असावी असं प्रथम अलककार राजेंद्र वैशंपायन म्हणतात. अलक लिहिताना त्या ठिकाणी सार्वत्रिक सार्वकालिक होण्यासाठी सर्व नामे टाळावीत, सर्वनामांचा वापर करावा, जेणेकरून ती वैश्विक होऊ शकते, जी कोणालाही लागू पडू शकते. आणि तंतोतंत अलककार मयुरेश, तुम्ही अलककार राजेंद्र यांचे शिष्य सोबता आणि त्यांच्या पावलावर पाऊल टाकून अलक लिहिता. अलक ही एकमेव द्वितीय असावी. एकमेव द्वितीय हे खरं म्हणजे वैश्विक साहित्याचं प्रतिनिधित्व करणारं असे गुणवैशिष्ट्य आहे. आपली कोणती साहित्यकृती ही आपली आपल्यासारखीच असावी. आमच्यासारखे आम्हीच, माझ्यासारखा मीच, तशा प्रकारची अलक असावी. आणि अलककार मयुरेश असं म्हणतात की माझी कोणती अलक ही दुसऱ्या कोणी कधी नकल केलेली असू शकत नाही, किंवा मी कोणाची नकल केलेली असू शकत नाही, मी कोणाचं अनुकरण केलेली असू शकत नाही, शिवाय माझी प्रत्येक अलग स्वतंत्र असू शकते. आता हीच अलग पहा ना, ती पहिल्यांदा माहेरी आली. माहेरी येणं हे फार महत्वाचं आहे. तिने येऊन जुन्या वयांची चाळणी करणं, जुन्या वयांची पाने चाळणं आणि त्यात शेवटची पाने चाळणं. शेवटी शेवटी ज्याला माहेरून ती सासरी जात असते त्याला बऱ्याच गोष्टींची साठवण, बऱ्याच गोष्टींची आठवण, बऱ्याच इच्छांची त्या ठिकाणी ती पानं असू शकतात, ज्या माहेरी कदाचित अतृप्त राहिलेल्या असू शकतील, माहेरी त्या ठिकाणी त्या शिल्लक राहिलेल्या असू शकतील. आणि ती तिथे रेंगाळणं, तिथे रेंगाळलेल्या आठवणी होत्या. कदाचित त्या ठिकाणी ते अश्रूंचे ठिपके ओले पडले असतील आणि ते सुकल्यानंतर त्याचे त्या ठिकाणी ठसे असतील, किंवा त्या ठिकाणी मग हातांचे ठसे असतील, आठवणी रेंगाळल्यात. यातून बरंच काय काय सांगितलंय अलककार मयुरेश. तुम्ही खरंच अलक गुरु आहात. तुमची अलक ऐकवताना, अलक स्पष्ट करताना आणखी किती बोलू असा मला प्रश्न पडतो. म्हणजे बघा, अलगचं हे कौशल्य आहे, अलककाराचं हे कौशल्य आहे. हे अलगचं, उत्तम अलगचा हा गुणधर्म आहे की जिच्याबद्दल वाचकाच्या मनात असंख्य वलय निर्माण करण्याची ताकद ही अलगमध्ये असते. खरं म्हणजे मला बरंच बोलावं असं वाटतं, पण मी वळतो पुढच्या अलगकडे जी आपल्यापर्यंत पाठवले. अलककार असिस्टंट प्रोफेसर भारतकर बीटी अंबाजोगाई येथून. अलककार मयुरेश, तुमच्या अलकला नेहमीप्रमाणे मानाचा मानाचा मुजरा. ऐकूया अलककार भारतकर काय लिहितात. माणसाचा मनोव्यापार सूक्ष्मातिसूक्ष्म पातळीवर कसा चालतो याचा सखोल अभ्यास करत असताना मनाच्या गुंतागुंतीची उकल करण्यास स्वीकारायची असं तिने ठरवलं. म्हणून तिनं त्याच्यावर प्रयोग करायला सुरुवात केली. नजरेचे खेळ करून मुखशब्दाने त्याला रक्तबंबाळ केले. जखमी मनाचा अभ्यास करत असताना तिच्या मनालाही त्याच जखमा झाल्या होत्या. वा अलककार भारतकर, म्हणजे करायला गेलो एक आणि झालं भलतंच, किंवा त्या ठिकाणी आपलाच डाव आपल्यावर उलटला, बुमरँग झालं असं म्हणू शकतो. मी लिटमस नावाची एक एकांकिका पाहिली होती, ज्या एकांकिका स्पर्धेला मी परीक्षक होतो आणि त्याच्यात ती सादर झाली होती. तिथेही एक पाश्चिमात्य देशातली मुलगी येते आणि त्या ठिकाणी ती साध्या भोळ्या मुलाला प्रेमाच्या जाळ्यात ओढते आणि ती त्याला तसंच सोडून निघून जाते, कारण तिला प्रेम या विषयावर थीसिस लिहायचा असतो. तुमची अलग मात्र त्यापेक्षा वेगळी आहे. ती स्वतःही त्या ठिकाणी तिच्या मनालाही जखमा झाल्या याचा अर्थ त्या ठिकाणी तिलाही कळलं की मनोव्यापार काय असतो, मनोव्यापार कसा असतो. आणि बऱ्याच वेळेला दुसऱ्याला जखमा देता देता आपल्यालाही

होत असतात असा काहीसा विचार त्या ठिकाणी याच्यामध्ये मांडला जातो. अलकर मनादे अलकर हेमंत कुलकर्णी तुमच्याबद्दल एक थोडीशी त्या ठिकाणी तुमच्यावर एक आरोप करायचा आहे, तुमच्याबद्दल त्या ठिकाणी मला थोडंसं बोलायचं आहे, टिप्पणी करायची ती अशी आहे, तुम्ही अलकर म्हणून नावाचा उल्लेख करत नाही, अलकर मनादे तुम्ही लेखक मनादे एवढंच लिहून पाठवता हरकत नाही, पण अलकार अशी एक स्वतंत्र ओळख त्या ठिकाणी पुणेरी आवाज 107.8 FM तुम्हाला दिली आहे. तुम्ही सर्वत्र अलकार मयुरेश म्हणून ज्यावेळेला रेडिओवर येता त्याला तुमच्या नावाचा कौतुक होत असतं, गौगव होत असतो. अलकर हेमंत, अलकर मयुरेश, मला वाटतं सूचना तुम्हाला कळली असेल, तुमच्याबद्दल माझ्या मनातली खंत तुमच्यापर्यंत पोहोचली असेल, कारण आपण त्या ठिकाणी अनेक वर्षांपासून एकमेकांना चांगलं ओळखतोय. अलकर हेमंत कुलकर्णी हेमुकुल या टोपणाने लिहितात मुलून मुंबई येथून त्याची विचारचक्र सुरू झाली, त्याची नजर खाणाखुणा शोधू लागली, आतापर्यंत घेतलेल्या प्रशिक्षणाचा कस लागणार होता, पहिला वहिला अनुभव असल्यामुळे असेल कदाचित, पण आतापर्यंत त्याच्या नजरेतून सुटलेली एक गोष्ट त्याला मोठ्या प्रकाशाचा दिसली आणि ती पाहताच तो थक्क झाला. मयत युवकाला ज्या खुर्चीवर बसवलेलं होतं त्याच्या समोरच्या भिंतीवर त्याच्याच रक्ताने एक क्रमांक मोठ्या अक्षरात लिहिलेला होता, 100. अलकर हेमंत, तुम्ही सुद्धा अलकर मयुरेश सारख्याच अलक लिहित असता, अलक मध्ये गांभीर्याने त्या ठिकाणी तुम्ही विचार करत असता, तुमच्या अलक सुद्धा बऱ्याच वेळेला एकमेवाद्वितीय असतात हे मला गौरवाने म्हणावं असं वाटतं. अगदी सक्षम अलकार असा तुमचा त्या ठिकाणी उल्लेखही त्या ठिकाणी मी वारंवार केलाय. समर्थ अलकार आहात तुम्ही, अलक मधून बऱ्याच गोष्टी मांडत असता. इथे तुमचा 100 नंबर कदाचित त्या ठिकाणी पोलिसांपैकीच कुणीतरी त्याला मयत किंवा कुणीतरी त्याच्यावर हल्ला केला असेल आणि त्याच्याच रक्ताने 100 नंबर लिहिला असेल, किंवा कदाचित त्या ठिकाणी 100 नंबर दिशाभूल करण्यासाठी लिहिला असेल. खरंच कस लागणार आहे प्रशिक्षणाचा तो इथेच आहे, पण 100 नंबर का लिहिला असेल, हे मोठ्या अक्षरात का लिहिलंय, खुर्चीवर बसलेलं होतं त्याच्या समोरच्या भिंतीवर त्याच्याच रक्ताने, मग ते त्याने लिहिलंय की आणखीन कोणीतरी लिहून ठेवलंय, तो आत्महत्येचा प्रयत्न आहे की त्याची हत्या केली हा शोध घ्यायचा आहे, हे रहस्य आहे, या रहस्याचा उलगडा करायचा आहे आणि इथे कस लागणार आहे आणि त्यात 100 नंबर पोलिसांचा असतो, मग त्या ठिकाणी कस अजून लागेल, कारण आपल्याच खात्याबद्दल त्या ठिकाणी इन्व्हेस्टिगेशन आहे, आपल्याच खात्याबद्दल तपास कार्य आहे, असाही त्या ठिकाणी एक विचार इथे मांडू शकतो आपण, किंवा रक्षकच भक्षक बनलाय असंही म्हणू शकतो, मग न्याय कोणाकडे मांडायचा, असाही तुमच्या अलकमधला एक अर्थ हा ध्वनित होऊ शकतो, निघू शकतो. वळूया पुढच्या अलककडे, ज्यांच्या नावामध्ये मी नेहमी चूक करतो त्या अलककरांची अलक घेऊया. कोल्हापूर येथील अलककार युवराज राजीगरे चुएकर लिहितात, दादासाहेबांनी बँकेकडून कर्ज घेतले आणि एक ट्रॅक्टर ट्रॉली घेतली. आता ऊस तोडणी कामगारांना ऍडव्हान्स द्यायची होती, पण जवळ पैसे नसल्याने बायकोचे दागिने गहाण ठेवून त्यांना पैसे दिले. कारखाना सुरू झाला तरी ऊस तोडणी कामगार काय आले नाहीत. सर्व चौकशी अंती लक्षात आले की टोळीकडून त्यांची फसवणूक झाली आहे. अलकार युवराज, काय बोलावं आता शेतकऱ्याच्या प्रार्थनाला, शेतकऱ्याच्या वाटाला आलेल्या नियतीला, त्याच्या नशिबाला. खरंच शेतकरी राजा, तुझ्या डोळीवर कर्जाचा बोजा. बायकोचे दागिने गहाण टाकून त्या ठिकाणी ऊस तोडणी कामगाराला दिलेत आणि ते कामगार सुद्धा फसवणारे, म्हणजे टोळीचे निघाले. म्हणजे आधी असं असायचं, सावकारी कर्जाच्या पाशात त्या ठिकाणी शेतकरी अडकलेला असायचा, आसमानी सुलतानी संकटांनी त्या ठिकाणी शेतकरी बेजार झालेला असायचा. आता एक नवं संकट या अलकच्या रुपाने तुम्ही निर्माण केलं किंवा दाखवलं, अशाही प्रकारे अलककार फसू शकतात असाही विचार त्या ठिकाणी तुम्ही इथे मांडलात. अलककार युवराज, खूप छान, खूप वेगळा विचार आणि खूप वेगळी अलक. ऐकूया पुढची अलक. यवतमाळ येथील अलककारसव आरती राजूरकर लिहितात, तिच्या अंगावरची साडी ठिकठिकाणी फाटली होती, तेवढ्यात तिच्या पुढ्यात एक नवी कोरी साडी त्याने ठेवली. तिच्या डोळ्यातला प्रश्न ओळखून त्यानेच उत्तर दिलं, आज अंतिम संस्कार एका सवाष्णीचे होते. अलककार आरती, काय बोलू मी, म्हणजे आपण त्या ठिकाणी सहज निर्माल्य म्हणून त्या ठिकाणी काही वस्तू टाकून देतो, काही वस्तूंचं वाहन करतो, वहन करतो, काही प्रथा परंपरा आपण पाळतो आणि आपलीच प्रथा परंपरा कोणाच्या तरी चेहऱ्यावर हसू आणू शकते, पण त्या दुःखाला त्या आनंदाला सुद्धा कारुण्याची झालर असते. तुमची अलग खरंच एक वेगळ्या विषयाला वाचा फोडणारी आहे. मी तर म्हणतो ही अलग आहेच, पण इथे थांबू नका. आज अंतिम संस्कार एक

0: तवाशनीचे होते हे कथाभी जग घ्या आणि एक लघुकथा लिहा. उत्तम लघुकथा तुम्ही लिहू शकाल आणि ती स्पर्धेमध्ये पाठवा, दिवाळी अंकांना पाठवा, कारण त्याच्यात मोठ्या कथेचं म्हणजे दीर्घ कथेचं बीज तुमच्या या अलकमध्ये लपलेलं आहे. माझं आपलं मत मी मांडलं, बाकी विचार तुमचा. खरंच बरेच प्रश्न निर्माण करतो आपण, गरिबी हा शाप त्या ठिकाणी कसा आहे, त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे अलक तुमच्या लेखन कौशल्याला अलंकारार्थी मानाचा मुजरा. ऐकूया पुढची अलक जी आपल्याला पाठवली आहे अलंकारचा रसिका योगेश तुपे, पुणे. खूप दिवसांनी छान कविता केली पण कोणी वाचलीच नाही म्हणून ती नाराज झाली होती. तिची नजर आरशाकडे गेली आणि मनातून शब्द उमटले, हिने तर वाचली ना. वा अलंकार रसिका, स्वत्वाची ओळख करून देणारी तुमची अलक मला भावली, मनाला भावली, मानाचा मुजरा. अलकच्या अलकमधल्या स्वत्वाच्या विश्लेषणाला, अलकमधल्या अस्तित्वाच्या खुणांना कोणी नाही वाचलं म्हणून काय झालं? आपण वाचलं पाहिजे, आपण भरभरून बोललं पाहिजे, आपण आपलं कौतुक नाही केलं तरी चालेल, पण आपण आपल्याच लेखनाकडे एका तिरकस नजरेने पाहिलं पाहिजे, आपलं प्रतिबिंब म्हणून आपण त्याच्यात शोधलं पाहिजे, तर खंत व्यक्त होणार नाही, कोणी वाचलं नाही म्हणून व्यथा होणार नाही, वेदना जाणवणार नाही आणि आपण त्यातून नवीन नवीन लेखन करू शकतो. अलंकार विमल बागळे नाशिक येथून लिहितात, मोकाट सुटलेल्या बिबट्यांनी नुसताच धुमाकूळ मांडला. कोणाचं लेकरू, कोणाचं कोकरू, कोणाचं वासरू. अलंकार विमल कमाल आहात तुम्ही, म्हणतो मी नेहमी. तुम्ही असं शब्दांचे खेळ खेळता, बागडता आणि तुमचं निरीक्षण म्हणजे आमच्या अलंकार अमरदीपांचं निरीक्षण आहे. अलंकार अमरदीप सुद्धा असंच निरीक्षण करतात, संशोधन करतात आणि अलक लिहितात. तुमच्या अलकचं वर्णन सुद्धा असंच करायला हवं. अगदी सध्याची नाशिकमध्ये जी परिस्थिती आहे, कुंभमेळा होणार आहे, व्हायलाच हवा, पण त्याच्यासाठी अतोनात झाडांची कत्तल करायची. गिरीश महाजन म्हणतात, सन्माननीय मंत्री, की ती झाडं आम्ही दुसरीकडे लावणार आहोत, पण ती वृक्ष आधी का लावले गेले नाहीत? जर वृक्ष अडथळे असतील तर मग माणूस सुद्धा आज ना उद्या अडथळाच निर्माण होणार आहे आणि मग त्या बिबट्यांनी कुठे जायचं? ते बिबटे जंगलातून त्या ठिकाणी शहरी वस्तीत आले, गावच्या वस्तीत आले, तर मग आपण कुठे जायचं, आपण काय करायचं? अगदी योग्य शब्दामध्ये तुम्ही खंत व्यक्त केली आहात, योग्य शब्दामध्ये तुम्ही मांडणी केली आहात. वळूया पुढच्या अलककडे. सखी संपदा मंचच्या अलक आपण घेणारच आहोत, पण त्यापूर्वी आपण घेऊया म्हापसा गोवा येथील अलककार डॉक्टर आरती दिनकर यांची अलक. ती शाळेत जाताना मुलाला रोज कडेवर घ्यायची. एक दिवस ती म्हणाली, आता तू पहिलीत गेलास, जरा चाल. मुलगा म्हणाला, आई आई मी चालू शकतो, पण मला तेवढंच तुझ्या कुशीमध्ये यायला मिळतं ग. ओहो अलंकार आरती, मुलाचं आणि आईचं तरल भावनात्मक नातं तुम्ही इतकं छान गुंपलं आहात की क्षणभर मी सुद्धा आईच्या कुशीत शिरलो आणि आईच्या कुशीची ती ऊब मला जाणवली. मलाच नाही तर मला वाटतं प्रत्येक अलंकाराला जाणवली असेल, अगदी वय झालेल्या अलंकाराला सुद्धा जाणवली असेल आणि आईची आठवण त्यालाही मनातून त्या ठिकाणी गुदगुल्या करून गेली असेल. अलंकार आरती, तुमच्या या आगळ्या वेगळ्या सर्वांग सुंदर अशा अलकला मानाचा मानाचा मुजरा. अलंककार मित्रांनो आणि अलकप्रेमी रसिक श्रोते हो, कुठेही जाऊ नका, थोडा वेळ येतोच, विश्रांती घेतो, परत येतो. ऐकत राहा पुणेरी आवाज, आनंदी राहा, आनंद लुटा. धन्यवाद.
1: कागद पेन नाही या वेळी, मोबाईलचा नवा उपक्रम आहे. विवरण आणि माहिती हे

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

0: 0102 बोरियत की एरर, नएपन की कमांड रिजेक्टेड। अब हर चीज हर जगह तो नहीं मिलती, कुछ नयापन चाहिए तो सुनिए पुणे की आवाज 107.8। खुश रहो, खुशियाँ बांटो।
1: लक प्रेमी जैसी कश्रोते हो तुम्ही ऐकत आहात पुणे की आवाज अर्थात 107.8 FM आणि तुम्ही आहात आरजे जगदीश सोबत रंगतदार आणि बहारदार कार्यक्रमात अलगची झलक मध्ये। अलग तुमची रसिक श्रोते हो, झलक आमची। अलग प्रेमी रसिक श्रोते हो, आज 7 डिसेंबर 2025 वर्षाचा शेवटचा महिना आणि आपला प्रयोग क्रमांक 182। आतापर्यंत तुम्ही एकापेक्षा एक सुंदर, रसाळ, आशय संपन्न, विषयाने अत्यंत संपन्न असलेल्या, श्रीमंत असलेल्या अलग ऐकल्यात। आता आपण ऐकणार आहोत समूहाच्या वतीने पाठवलेल्या अर्थात सखी संपदा मंच यांच्या जीजी असणाऱ्या अलगकार स्वप्नजा घाडगे यांनी संकलित करून पाठवलेल्या अलग। पहिली अलग आहे सखी संपदा मंच कोल्हापूर यांच्या वतीने पाठवले अलगकार ईशा थोरात। अलगकार ईशा लिहितात त्यांनी इंजिनियर व्हावे, शेतकरी वडील शेतात राबराब राबायचे पण मुलाच्या अभ्यासात लक्ष नव्हते। त्याने मुलाला खडसावले, बाबा मला अॅग्रिकल्चरला जायचंय, चांगला शेती तज्ञ बनायचंय, तुमच्यासारख्या शेतकऱ्यांसाठी संशोधन करायचंय। बाबांना आता मात्र लेखाचा अभिमान वाटत होता। वा अलगकार ईशा, फार कमी लोक असतात आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल टाकणारी आणि त्यात राजकारण्यांची पोरं राजकारणात असतात, डॉक्टरांची पोरं डॉक्टर होतात, पण शेतकऱ्याच्या मुलाने त्या ठिकाणी असा विचार करणं, याचा अर्थ शेतकरी आणि शेती दोन्ही गोष्टी अत्यंत लाभदायी आहेत असंच आपण म्हणू शकतो, असा संदेश देणार तुमची अलग। आणि जय जवान जय किसान म्हणायला तुमची अलग, या अलगला मानाचा मानाचा मुजरा। अलग स्वप्नाच्या घाडगे, तुम्ही घेत असलेली मेहनत ही नक्कीच फळाला येते असं दिसतंय, त्याबद्दल तुमचं त्रिवार अभिनंदन। नियमितपणे अलग संकलित करून पाठवता त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद, तुम्हाला मानाचा मुजरा। ऐकूया सखी संपदा मंच यांच्या वतीने पाठवले पुढचे अलग। बदलापूर येथील अलगकार दीपा शिंगारे, प्रचार करण्यासाठी आलेले उमेदवार हात जोडून पैशाचे पुडके देऊन बोलत होता, सेवेसाठी जोडले हात आता फक्त हवी तुमची साथ, सेवेसाठी जोडले हात आता फक्त हवी तुमची साथ। ती नवमतदार म्हणाली, नको पैसे नको मतदानाचा व्यापार, नको पैसे नको मतदानाचा व्यापार, मला हवा तसा वापरेन संविधानाने दिलेला अधिकार, संविधानाने दिलेला अधिकार। अलगकार दीपा, जय संविधान। संविधानाचा विजय असो, संविधान चिरायू भव। अर्थातच 26 नोव्हेंबरला आपण संविधान दिन साजरा केला आणि तो संविधान दिन, तो सोहळा नेत्रदीपक प्रत्येकाने त्या ठिकाणी मनापासून साजरा केला। आणि या अलग मधून तुम्ही नुकतंच जे इलेक्शन येतंय, काही ठिकाणी इलेक्शन झालंय, त्याच्यामध्ये पैशाचा कसा गैरवापर केला गेला, पैसा कसा ओतला गेला आणि त्याच्यात सत्ताधारी कसे आघाडीवर होते, विरोधी पक्ष काही कमी नव्हते, पण तरी नवमतदार मात्र त्या ठिकाणी संविधानाचा अधिकार वापरणार आहेत, हा विचार अत्यंत दमदार आहे, उबदार आहे आणि सगळ्यांनी घेण्यासारखं आहे। अलगकार दीपा, तुमच्या अलगला मानाचा मानाचा मुजरा। ऐकूया सखी संपदा मंच यांच्या वतीने पाठवलेली पुढची अलग। पुढे येतील अलगकार आशा राणी पाटील। अलगकार आशा राणी लिहितात, त्यांचं तरुण मुलगा अपघातात गेल्यावर त्यांनी अत्यंत व्यस्त असलेल्या डॉक्टर भाऊ भाऊजईच्या लेखाला सारा वेळ दिला, त्याची निकोप वाढ होईल असे वाढवले। आज त्याचा पहिला पगार त्यांनी काका काकींच्या हाती दिला। काका भगल्या स्वरात म्हणाले, बाळा मोठा झालास रे। अलगकर आशा राणी, वा खूप छान। आणि खरंच आहे, आपल्या मुलाला वाढवणं ही तर आपली संस्कृती आहेच, पण इतरांच्या म्हणजे नात्यातला असो किंवा परक असो कोणी असो, त्यांच्या मुलांचा सांभाळ करणं, त्यांना लहानाचं मोठं करणं, त्यांना आईवडिलांचं प्रेम देणं, ही केवळ संस्कृती नाही तर हे पुण्यवान व्यक्तीचं परम कर्तृत्व आणि त्या ठिकाणी त्यांचं त्यांनी बजावलेलं कर्तव्य आहे। वा मला वाटतं मानाचा मुजरा तुमच्याही अलगला मिळायलाच हवा, कारण या तीनही अलग तीन प्रकारचे अलग आहेत आणि या अलगवर अर्थातच जीजींनी नक्कीच संस्कार केले असतील। ऐकूया सखी संपदा मंच यांच्या वतीने पाठवलेल्या पुढच्या अलगला। ही सगळी किमया जीजी तुमची आहे, असं आपण म्हणूया आणि ऐकूया विश्रामबाग सांगली येथून आलक्का डॉक्टर सोनिया कस्तुरे लिहितात. मुलीचं लग्न हेच एकमेव ध्येय समजणाऱ्या बाबांनी तिला उच्च पदस्थ नोकरी सोडून घरी आणले. 2 वर्ष झाली, लग्न काही ठरले नाही. ती करिअर संपल्याने तणावात गेली. आता तिची व्याकुळ अवस्था पाहून तिचे बाबा मात्र पश्चाताप दग्ध झाले आहेत. अलंकार सोनिया का असं केलं? बाबांनी तिला उच्च पदस्थ नोकरी सोडून लावण्याची काहीच गरज नव्हती. आणि मी तर म्हणतो तिने सोडायला नको होती. तिने बाबांना ठणकावून सांगायला पाहिजे होतं, मी आर्थिक स्वातंत्र्य उपभोगते, मी त्या ठिकाणी स्वतंत्र विचारांची आहे आणि मला ही नोकरी सोडायची नाही. मी नोकरी सोडल्यास मी घरात बसण्यापेक्षा इतर काहीतरी करायला त्या ठिकाणी मला परवानगी द्या किंवा व्यवसाय करायला परवानगी द्या. लग्नासाठी मी नोकरी सोडणार हे मला कुठल्याही अंगाने पटत नाही असा विचार तिने मांडायला हवा होता. आणि अशा प्रकारच्या बाबांनी विचार करायला हवा की आपण मुलींना शिकवतो, मुलगी शिकली प्रगती झाली असं म्हणतो, मग याचा अर्थ काय? केवळ भिंती रंगवण्यापुरताच त्या ठिकाणी हे वाक्प्रचार किंवा ह्या म्हणी किंवा त्या ठिकाणी ह्या घोषणा आहेत का असा विचार करायला हवा. चला तर नुकसान झालेलंच आहे, पण आपण मात्र अलगचा फायदा करून घेऊ आणि अलगकर मित्रांना गोडगोड त्या ठिकाणी वाटेल अशा अलग सादर करत राहू. आणि वळूया नागपूर येथील अलगकर उज्ज्वला धांडे यांच्या अलगकडे. त्या लिहितात, ती रात्री 9:30 ऑफिसमधून घरी निघाली. सुनसान वाटेवर चालत होती. तेवढ्यात काही गुंडांनी तिला अडवले. ती घाबरली, जाम घाबरली. आता शक्तीने नाही युक्तीने काम घ्यायचे असा विचार त्वरित तिच्या डोक्यात आला. ती लगेच कोमल आवाजात गुंडांना म्हणाली, तुम्हाला जे हवं ते घ्या हो, तुम्हाला जे हवं ते घ्या हो, पण एक लक्षात ठेवा, मी एड्सने ग्रासलेली आहे. अलगकर उज्ज्वला, तिने जणू काय सांगितलं, ये डस मला तुला एड्स होईल, ये डस मला तुला एड्स होईल. आणि मला खात्री आहे ही युक्ती श्रेष्ठ ठरली असेल आणि गुंड तिथून त्या ठिकाणी निघून गेले असतील, तिला कोणत्याही प्रकारचं तिचं शील भ्रष्ट न करता किंवा तिला कोणत्या प्रकारची इजा न करता, तिच्यावर अत्याचार न करता, म्हणून शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ म्हणतात. ती काही उगाच नाही, तुम्ही अगदी थेट इसापतीत घेऊन गेलात, तुम्ही अगदी थेट गोष्टींमध्ये घेऊन गेलात. अलगकर उज्ज्वला, उज्ज्वल भवितव्य तुम्हाला आहे असं मी नेहमी म्हणतो ते याचसाठी. ऐकूया साधे भोळे अलगकार मोहन दुसाने पुणे येथून लिहितात पुरस्कार. त्याने काश्मीर ते कन्याकुमारी सायकलवर भ्रमंती करून समता आणि स्वच्छतेचा संदेश दिला. त्याच्या अनुभवाच्या पुस्तकाला आज राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला. वा अलगकर मोहन, तुमचं पुस्तक येत आहे आणि तुमच्या पुस्तकालाही पुरस्कार मिळावेत अशी मी सदिच्छा व्यक्त करतो. आणि सायकलचा प्रवास, सायकलच्या प्रवासासाठी पुरस्कार मिळाला नाही तर त्याने सायकलचा पुरस्कार सायकलवरून भ्रमंती करता करता समता आणि स्वच्छतेचा संदेश दिला आणि ते शब्दबद्ध केलं. मला वाटतं त्याच्या संपूर्ण कर्तृत्वाला मानाचा मुजरा मिळायलाच हवा. अलगकर उज्ज्वला, तुमच्या अलगमधील तिला सुद्धा युक्तीला सुद्धा मानाचा मुजरा. चला तर वळूया पुढच्या अलगकडे. जे आगळेवेगळे अलग लिहितात असे अलगकार श्री वाय के शेख पारगाव तालुका दौंड जिल्हा पुणे लिहितात चिमणी. चिमणी आपल्या पिल्लांना बजावत होती, हे पहा भरविते ते चुपचाप खायचे, देवाचे आभार मानायचे, आपण पक्षी आहोत त्या माणसांच्या मुलांसारखा हट्ट करायचं नाही. वा अलगकर वायके, मस्तच मिस्किल भावली. आणि तुम्ही जी शाल जोडतून दिलेत ना माणसांना आणि माणसांच्या अलीकडच्या पिझ्झा बर्गर रूपी मुलांना, फास्टफूड खाणाऱ्या मुलांना, जंक फूड खाणाऱ्या मुलांना, आणि हेच हवं तेच हवं, कारलं नको मेथी नको असं म्हणून किंवा नाक मुरडत मुरडत त्या ठिकाणी जबरदस्तीने खाणाऱ्या मुलांना काय मस्त चिमणीच्या चोचीने त्या ठिकाणी चिवचिव करायला लावलंय. वा वा तुमच्या अलगला मानाचा मानाचा मुजरा. वळूया पुढच्या अलगकडे. जी आपल्यापर्यंत पाठवले अलगकार अरुणा गर्जे सांगली येथून. अलगकार अरुणा लिहितात कर्तव्य. आपला वजनदार पंजा त्याच्या छातीवर ठेवून दरकाळी फोडत असतो म्हणाला, खबरदार जंगलातील एका झाडाला हात लावाल तर गाठ आमच्याशी आहे. चंबू गबाळ आवरायचं आणि इथून निघायचं. जंगलाचा राजा म्हणून प्रजेचं रक्षण करणं हे राजाचं पहिलं कर्तव्य आहे. तुम्ही माणसं विसरला असाल पण आम्ही नाही. वा अलगकार अरुणा, तुम्हाला अगदी व्यवस्थित

ते बरं का सगळ्यांची करुणा, आणि त्यात तुम्ही सांगलीच्या, आणि सांगलीमध्ये जंगलतोड जरी नसली तरी वर्तमानपत्रातून बातम्यांमधून नाशिक मधल्या कुंभमेळ्यासाठी चाललेली जंगलतोड तुम्हाला कळते. सयाजी शिंदे, अभिनेते सयाजी शिंदे यांनी चालवलेली चळवळ तुमच्यापर्यंत पोहोचली असेल. प्राण्यांनी जायचं कुठे? प्राणी त्या ठिकाणी, आणि त्यातला तो राजा आपल्या त्या ठिकाणी आपल्या प्रजेचं कसं रक्षण करतो, तो दक्ष कसा आहे, प्रजा दक्ष राजा कसा आहे, याचं उत्तम उदाहरण म्हणजे तुमची अलक आहे. आणि त्याचबरोबर पर्यावरणाचं रक्षण केलं पाहिजे. प्रदूषण टाळायचं असेल किंवा पुढची हानी टाळायची असेल तर माणसाने झाडं लावली पाहिजेत, झाडं जगवली पाहिजेत आणि झाडांचा विकास केला पाहिजे. हा दमदार संदेश अलक करावणा दिलात तुम्हाला मानाचा मानाचा मुजरा. ऐकूया पुढची अलक जी लिहिली आहे अलक्कर एकता माने हिरानंदनी इस्टेट ठाणे. लग्नाच्या काही महिन्यानंतर आनंदाची गोड बातमी सांगण्यासाठी तिने त्याला बाहेर बोलावले होते, पण आपल्या डोळ्यासमोर झालेल्या त्याच्या अपघातामुळे तो कोमामध्ये गेला हे जेव्हा डॉक्टरांनी तिला सांगितले तरीही तिचा आपल्या प्रेमावर असलेला विश्वास डगमगला नाही. आज आपल्या 3 वर्षाच्या बाळाला तो मांडीवर घेऊन खेळवत आहे. ओ हो, अलक्कर एकता भारतीय स्त्री, पतिव्रता नारी, जगात भारी, म्हणजे सत्यवानाची ती सावित्री किती किती त्या ठिकाणी कौतुक करावं पत्नीचं. आणि ज्याच्या पाठीशी पत्नी खंबीरपणे उभी आहे तो पती कोमातून जोमात नक्कीच येणार, कारण सेवा करणारी साक्षात लक्ष्मी आहे आणि तो लक्ष्मी नारायणचा जोडा त्यातला नारायण हा नक्की सुखावणार. वा अलक्कर एकता सुंदर जबरदस्त. ऐकूया पुढची अलक जी आपल्याला पाठवले पुसद जिल्हा यवतमाळ येथून पेशाने शिक्षक असलेले अलक्कर मनोहर गंगाराम राठोड यांनी. आम्ही दोघे ड्युटीवरून घरी आलो, नेहमीप्रमाणे फ्रेश झालो, तेवढ्यात तिची मैत्रीण आली आणि दोघी बोलत बसल्या. मी चहा घेतच नव्हतो पण ती फ्रेश झाल्या चहा घ्यायचीच. मी 2 कप चहा बनवून तिला व तिच्या मैत्रिणीला दिला. तिचे डोळे भरून आले. वा अलक्कर मनोहर, मनोहर आहात तुम्ही, म्हणजे मनोहरी अशी अलक आहे तुमची. पत्नीची सेवा करणं हे खरंच तसं पाहायला गेलं तर प्रत्येक पती राजाचं कर्तव्य आहे, आणि अशा वेळेला सेवा करायची नाही तर केव्हा करायची असाही प्रश्न पडतो, कारण आपण त्या ठिकाणी फक्त मागत असतो, देण्याची भावना सुद्धा आपली असायला पाहिजे. आणि त्यात ती तिच्या मैत्रिणीवर बसले, ती विसरली असेल, बोलण्याच्या ओघामध्ये राहून गेलं असेल, आपण चहा तयार केला आणि दोघींनाही पाजला, त्यात काय हरकत आहे? किती मस्त संदेश तुम्ही तुमच्या आलकमन दिलात, खूप छान. असाच त्यांचा नांदा भरे, सौख्य भरे, असा संसार चालू दे, उत्तम उदाहरण, खूप छान. ऐकूया पुढची आलक जी पाठवले शोभा, अलक्कार शोभा रामदुर्ग कलबुर्गी कर्नाटक येथून. गरज या अद्भुत कलेची. लग्नानंतर त्यानं आई वडिलांना आपल्याकडे बोलावून घेतलं. पुढे लेकर बाळांनी घर बहरलं, सर्व व्यवस्थित चाललंय, मुलं मोठी होत आहेत आणि घरात आपसी वादविवाद वाढायची लक्षणं दिसते. बघून बायकोचे, आईबाबांची व लेकरांची मनं सांभाळण्याची कला आपोआप विकसित गेली. वा अलक्कार कल्याण मस्तू, खरंच आहे मस्त छान. बरं खरं म्हणजे आपण आपल्याच उदाहरणातून, आपण आपल्याच दाखल्यातून समोरच्याला शिकवायचं असतं, एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे त्या ठिकाणी ते न्यायचं असतं, याचं उत्तम उदाहरण मी तुमची अलक आहे. संसार कसा चालवायचा, संसाराचा रेटा कसा हाकायचा, संसारामध्ये त्या ठिकाणी रुसवे फुगवे कसे काढायचे, याचं उत्तम उदाहरण मी तुमची अलक आहे. ऐकूया पुढची अलक. अकलूज येथील अलक्कारचं रूपमती पांडुरंग राव देशमुख यांची. आलेल्या पाहुण्यांच्या आदरातिथ्य करून ती अगदी दिवसभर थकून गेली होती. सारी आवरावरी करून ती खोलीत गेली. त्याने आणलेला गजरा प्रेमाने तिच्या केसात वाळला. दिवसभराचा थकवा मोगऱ्याच्या सुगंधात क्षणात विरघळून गेला. वा अलक्कार रूपमती, तुम्ही तर खरं म्हणजे तिची मती जिंकलीत, तिची त्या ठिकाणी इच्छा जिंकलीत, तिचं मन जिंकलं,
तिला काय हवं असतं? सुखाचे दोन शब्द, सुखाचे दोन बोल, कौतुकाची एक थाप आणि केसात माळायला मनमोहक, आकर्षक आणि त्यात सुगंधित असा गजरा ज्याच्यावर ती नेहमीच फिदा असते. अगदी अचूक नाडी सापडली असं आपण म्हणू शकतो या अलक मधून. सगळ्या पुरुषांनी शिकावं अशी अलक आहे, सगळ्या पुरुषांनी विचारात

अशी अलक आहे म्हणजे या अलक मधून स्त्री पुरुषातील त्याचबरोबर पती पत्नीतील नात्यातील तरलता भावनात्मकता नात्यातील त्या ठिकाणी ओतप्रोत भरलेलं प्रेम हे सगळं काही व्यक्त केलंय. खूप सुंदर. कुठे जाऊ नका, ऐकत राहा पुढे आवाज. मी आलोच. आनंदी राहा, आनंदी लुटा.

0: आपने मुझे अभी आकर कहा कि आपका शरीर कमजोर है, एक आपकी बात को इग्नोर कर दो, ठीक है। सेकंड, मैं कहूँ कि मैं कुछ नहीं कर सकती उस बारे में, है कमजोर तो है, आई कांट हेल्प, खाना ऐसा है, आजकल पानी ऐसा है, मौसम ऐसा है, तो ये कमजोर है। थर्ड ऑप्शन इज ठीक है, आई विल स्टार्ट वर्किंग ऑन इट टुडे, एंड अगर मैं आज भी उस पर काम करना शुरू कर दूँ, चाहे मैंने 50 साल कोई काम नहीं किया उसके ऊपर एंड वो कमजोर हो चुका है, बिल्कुल कमजोर हो गया, लेकिन आज भी अगर उस पर काम करना शुरू कर दिया, आई एम मूविंग फ्रॉम डिजीज टू हेल्थ। आज अगर काम करना नहीं शुरू किया उस पर, देन इट्स डिक्लाइनिंग फर्दर फर्दर फर्दर। तो आज डिप्रेशन नहीं होगा ये बात सुन के, लेकिन आज अगर ध्यान नहीं रखा और कल अगर कोई बड़ी बात आ गई तो ताकत नहीं होगी उसको फेस करने में, तब डिप्रेशन होने का चांस होता है। आज इस बात को सुनने से नहीं होना चाहिए, आज एक रियलाइजेशन होनी चाहिए।
1: आप सुन रहे हैं पुनेरी आवाज 107.8 FM, खुश रहो खुशियां बांटो।
2: अलग कपड़े भी रसिक श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात पुनेरी आवाज अर्थात 107.8 FM, आणि तुम्ही आहात आरजे जगदीश सोबत रंगतदार आणि बहारदार कार्यक्रमात अलगची झलक पदे। अलग तुमची रसिक श्रोते हो, झलक आमची। अलग कपड़े रसिक श्रोते हो, आज 7 डिसेंबर 2025 आणि अलगची झलक प्रयोग क्रमांक 182। अलग कपड़े रसिक श्रोते हो, काल क्रांती सूर्य भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा झाला, आणि त्या महापरिनिर्वाण दिनाला अर्थातच शिवाजी पार्कवर तोबा गर्दी उसळली होती। बाबासाहेबांच्या विचारांचा हा दैदिप्यमान असा सूर्य सतत तेजायल, सतत त्या ठिकाणी तो अशा प्रकारे प्रकाश देत राहील याची खात्री बाळगूया, आणि अशा प्रकारचा जे विचार सर्वांच्या समोर ठेवताना आरजे जगदीशला प्रचंड अभिमान वाटत आहे। आपण आता वळणार आहोत आजच्या प्रयोगातील अर्थात प्रयोग क्रमांक 182 मधील पुढच्या अलगकडे, जी अलग आपल्याला पाठवली आहे अलगकार मेहता अस्मिता कात्रज पुणे येथून। अलगकार अस्मिता लिहितात, भ्रमनिरास स्वतःचं घर सजवण्याचं सुंदर स्वप्न डोळ्यात साठवून गृहप्रवेश केला तिने। सात पावलं चालल्याचा अपूर्व आनंद अजूनही ताजा होता, पण ते बदलले। विचारून करत जा, कानावर आदेश आदळला आणि क्षणार्धात काय झालं असेल भ्रमनिरास। अलंकार अस्मिता, पडदे बदलले, विचारून करत जा, अर्थात या वाक्यात सार्वत्रिकता आहे, सार्वकालिकता आहे, या वाक्यामध्ये एक प्रकारची वैश्विकता आहे। कोण बोललं असेल? सासूबाई बोलल्या असतील। कोण बोललं असेल? नणंद बोलली असेल। कोण बोललं असेल? मोठी जाऊबाई बद्दल बोलली असेल का? कोण साक्षात नवरात बोलला असेल? म्हणजे विचारांना किंमत नाहीये, तिच्या विचाराला किंमत नाहीये, दुसऱ्यांच्या ओंधळीने तुला आता पाणी प्यावं लागणार आहे, तुझा माहेरात असलेला स्वातंत्र्याचा अधिकार सासरी येऊन तू गमावलेला आहेस, तुझा भ्रमतिरास झाला आहे, तुझी अस्मिता आता काहीच काम करणार नाहीये, तुला आमची गुलाम, तुला आमची त्या ठिकाणी आश्रित म्हणून जगावं लागणार आहे, तू जरी घरात राहत असतीस, हक्काच्या घरात राहत असतीस, तरी तुझा हक्क तितकाच नाहीये असं सांगणार। तसं पाहायला गेलं तर साधस आहे, पडदे बदलले, विचारून करत जा, कदाचित त्याच्याकडे बदलायचे नसतील असे असू शकतं, पण एक मोठा विचार तुम्ही आलक म्हणून मांडलात। स्त्री स्वातंत्र्य केवळ कागदावरच आहे, स्त्री पुरुष समानता केवळ कागदावर आहे, त्या केवळ त्या ठिकाणी घोषणेच्या गोष्टी आहेत, अशा प्रकारचा विषय तुम्ही मांडलात। एका मोठ्या विषयाला इतक्या छोट्या अलग मधून त्या ठिकाणी तुम्ही सहज त्या ठिकाणी ते आव्हान पेललं, त्याबद्दल तुमचं अभिनंदन। खूप छान, अशाच प्रकारचे विचार मांडणं अलगचं खरं कर्तव्य आहे, किंवा अलग कराचं हे अर्थातच महत्वाचं असं कार्य आहे असं आपण म्हणूया। वळूया पुढच्या अलगकडे, जी आपल्याला पाठवले दिग्रस यवतमाळ येथून अलगकार अरुणा दुद्दलवार यांनी। छान आहे ना मेडल, ते दोघे मित्र घरी जाताना स्पर्धा बक्षिसाबद्दल बोलत होते, मी हे ताईला देणार का? दुसऱ्याने विचारले। कळेल, चल घरी। त्याने ते मेडल व्हील चेअरवरील आपल्या बहिणीच्या गळ्यात आनंदाने घातले। त्याला अपघातातून वाचवताना ती एक पाय गमावून दिव्यांग झाली होती अलंकार अरुणा, त्या बहिणीला भावासाठी आपल्या पायाचा त्याग करणाऱ्या त्या

मध्ये असं सांगून अलककार मित्रांनो आरजे जगदीश वळतोय पुढच्या अलककडे, जी आपल्याला पाठवले अमरावती येथून अलककार ऍडव्होकेट सुलभा गोगरकर। अलककार सुलभा लिहितात, त्याला विचारलं आई म्हणजे कोण, त्यांच्यातला चित्रकार तात्काळ जागा झाला। त्यानं चित्र रेखाटलं एका स्त्रीचं, खांद्यावर खूप ओझ, किंचित वाकलेली थकलेली पण चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहणारी, व खाली लिहिलं तुझ माझ सर्वस्व। वा वा वा, ज्याला आय नाही त्याला काय नाही असं दादा कोणके उगाच म्हणत नव्हते। आई आई म्हणजे आई असते, आई घरातल्या घरात गदबदलेलं गाव असते, आई म्हणजे दुधावरची साय असते, आई म्हणजे काय असतं हे विचारण्यापेक्षा आई म्हणजे काय नसते हे विचारणं अधिक सोयीस्कर आहे। आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर, आत्मा आणि ईश्वर याचं मधुर मिलन म्हणजे आई। किती सुंदर चित्र रेखाटलंय, किंचित वाकलेली थकलेली पण चेहऱ्यावर आनंद ओसांडून वाहणारी ही ओळ मला आवडली, आणि या एका ओळीसाठी, आईचं महात्म्य सांगणाऱ्या या ओळीसाठी, आईचं महत्व अधोरेखित करणाऱ्या ओळीसाठी अलककार सुलभा तुम्हाला मानाचा मानाचा मानाचा मुजरा। ऐकूया पुढची अलक, नाशिकेतून पाठवले आपल्या आईच्या पावलावर पाऊल टाकून लिहिणारे अलककार विमेश यशवंत बागडे। खरं म्हणजे अलक तुमच्या आधी आली असती आणि माझ्या आधी लक्षात आलं असतं तर आई बरोबर घेतली असती, पण पुढच्याला तुम्ही दोघांनी एकत्र पाठवा म्हणजे मागे पुढे पाठवा आणि आपण क्रमाने घेऊ, आणि जसा जसा त्या ठिकाणी वनगे कुटुंबियांचा अलकची झलक कार्यक्रम आपण करतो तसा बागडे कुटुंबियांचा करू। अलककार विमेश लिहितात, वृद्धाश्रमाची स्थापना त्याची दूरदृष्टी ठरली। वा वा अलककार विमेश, अलक असते छोटी गोष्ट सांगते मोठी, तुमची अलक आहे लहान पण आशय तिच्यात महान। वृद्धाश्रमाची स्थापना म्हणजे एका वाक्यात अलक आहे, पण एका वाक्यात वृद्धाश्रम हे किती गरजेचे आहेत, वृद्धाश्रमात पाठवणारे किती त्या ठिकाणी करंट आहेत, आणि वृद्धाश्रमाची स्थापना त्याने करून जणू काय भविष्यात स्वतःची सोय करून ठेवली। भविष्य त्याला वर्तमानात दिसलं असेल आणि तो भूतकाळ आता त्याला लक्षात येत असेल, आपण स्थापना केली म्हणजे आज त्या ठिकाणी आपण इथे आहोत, किंवा आपण त्या ठिकाणी स्थापना केली म्हणून कदाचित त्या ठिकाणी आपल्या वाट्याला सुद्धा हे आलं असेल, असे बरेच विचार खरं म्हणजे या अलकमधून व्यक्त होतात। खूपच सुंदर अलककार विमेश, तुमचं करावं तेवढं कौतुक थोडंच, असेच बागडत राहा, असेच लिहित राहा आणि आवर्जून आठवणीने न चुकता आई बरोबर अलक पाठवत राम, अभिनंदन। ऐकूया पुढची अलक, सोलापूर येथील अलककार विशू ईश्वर यांची। नारळाचं झाड तुटलं आणि घरट्यातून एक पक्षी उंच उडून गेला। पावसाळ्या रात्री झाड तोडणाऱ्या माणसानं सिमेंटच्या घरांनी कुशीत घेतलं। पक्षी मात्र भर पावसात रात्रभर सिमेंटच्या घरावर बसून माणसानं विचारत राहिला, माझं घर कुठे आहे, माझं घर कुठे आहे। अलककार विशू, तुमच्या अलक खरंच कमाल असतात, धमाल असतात, वेगळं काहीतरी मांडणारे असतात, सतत काहीतरी सुचवणारे असतात, सांगणारे असतात, आणि इथे माझे शब्द मुके करणारी तुमची अलक, माझ्या काळजाला घर पाडणारी अलक, काळजात चर्र करणारी अशी अलक, माझे घर कुठे आहे, माझं घर कुठे आहे। त्या पक्षाचा तो रात्रभर आक्रोश, तो टाहो माणसाला एक दिवस नक्कीच बुडवणार। माझ्याच कवितेच्या त्या ठिकाणी चार ओळी तुम्हाला मी ऐकवतो, खरंच जपूया निसर्गाला एक दिवस असा येईल, खरंच जपूया निसर्गाला। मित्रांनो हा जगदीश सांगे तुम्हाला, खरंच जपूया निसर्गाला, नाहीतर एक दिवस असा येईल एकही माणूस उरणार नाही औषधाला औषधाला। अलकप्रेमी रसिक श्रोते हो, खरंच तुम्ही एकापेक्षा एक बहारदार, अभ्यासपूर्ण, अत्यंत विचारपूर्वक अशा अलक लिहिता आणि अलक पाठवता, तुमचं करावं तेवढं कौतुक थोडंच आहे। अलककार विशू, तुम्ही नियमितपणे अलक पाठवता, मध्यंतरी अलक पाठवत नव्हता, पण नियमितपणे अलकचा कार्यक्रम ऐकता, कौतुक करता, प्रतिक्रिया पाठवता, तुमचं करावं तेवढं कौतुक मात्र थोडंच आहे। ऐकूया पुढची अलक, ठाणे येथून आपल्याला पाठवले अनामिका या टोपणनावाने लिहिणाऱ्या अलककार विद्या कुंभार यांनी। मला जमणार नाही ती वैतागून म्हणाली, त्याने तिचे मत खोडून पुन्हा करिअर नव्याने सुरू करण्यासाठी सांगितले। त्याच्याकडे पाहून आधी तिचे वडील आणि आता तिचा जोडीदार

उगी भक्कम पाठिंबा देत आहेत तर मागे हटायचे नाही असा निर्धार तिने केला. वा अलक्कर विद्याम, तुमची स्त्री विद्या मला भावली, मला रुचली, मला आवडली, मला जमणार नाही असं म्हणणारी ती आता नक्कीच उच्च पदस्थ असेल, उद्योगात असेल तर उद्योजिका झाली असेल, ती अर्थातच त्या ठिकाणी प्रसिद्ध झाली असेल, सुप्रसिद्ध झाली असेल, प्रख्यात झाली असेल आणि तिच्या पाठीशी असणारे ते दोन पुरुष त्यांनी तिची साथ कधीच सोडली नसेल, तिला त्या ठिकाणी नक्कीच पुढे नेलं असेल अशी आशा, अशी खात्री मला वाटते, अशी खात्री मला पटते. त्या दोघांनाही मानाचा मुद्रा आणि तिने त्या ठिकाणी आत्मविश्वास संपलेला असताना आत्मविश्वास पुन्हा जागा केला आणि मागे हटायचं नाही असा निर्धार केला, त्यासाठी तिला सुद्धा मानाचा मुद्रा. चला तर वळूया अलक्कप्रेमी रसिक श्रोते, ऐकूया यवतमाळ येथील सनाया टोपणनावाने लिहिणाऱ्या अलक्कर संगीता नागदिवे यांची अलक. ती उच्च पदावर असल्यामुळे तिच्या घरी स्वयंपाकासहित इतर सगळ्या घरकामाला बाया होत्या, तरी पण ती मात्र तिच्या दोन्ही लहान मुलांचा शाळेचा टिफिन स्वतःच बनवते. अलक्कर संगीता, संगीत आहे तुमच्या अलकमध्ये, आईचं प्रेम आहे, आईचं दायित्व आहे, आईचं कर्तृत्व आहे, आईचं कर्तव्य आहे. म्हणजे जरी त्या ठिकाणी सगळ्यासाठी बाई असली तरी मुलांची काळजी मात्र ती स्वतः घेते. म्हणतात ना, जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उद्धारी. आणि तिने आपल्या मुलांचं संगोपन करण्याचा विडा उचललाय, मुलांसाठी वेळ देणाऱ्या त्या आईला मानाचा मुजरा. अलकप्रेमी रसिक श्रोते, आता आरजे जगदीश वळतोय त्याच्या दर 15 दिवसांनी येणाऱ्या कौटुंबिक अलक सोहळ्याकडे, अर्थात वनगे कुटुंबियांच्या सोहळ्याकडे. अलककार सौ शैलजा महेंद्र वनगे पिंपळे सौदागर पुण्यातून लिहितात, तो अचानक अकाली गेला. तिच्यापुढे मोठे प्रश्नचिन्ह, शून्यात नजर लावून बसली होती. अश्रूही आता थकले होते, पण त्यांची केवळ 8 वर्षांची चिमुरडी जवळ येऊन म्हणाली, आई आई तू स्ट्रॉंग आहेस आणि मीही. ती आईला घेऊन बाल्कनीतल्या झोक्यावर बसायला गेली. अलक्कर शैलजा, क्षणभर काहुरलं माझं मन, क्षणभर माझ्या मनामध्ये हलचल झाली, क्षणभर माझं मन मनात कालवा कलव झाली आणि या अकाली मृत्यूने तिच्या एकल पालकत्वामध्ये आता काय काय बदल होणार आहेत, काय काय क्रांती होणार आहे असा विचार मनात चमकून गेला. आणि क्षणात तुम्ही कलाटणी दिली तालकला आणि ती 8 वर्षाची चिमुरडी, मी तर म्हणतो 8 वर्षाची आजी. त्या आजीने पोक्त स्वरात सांगितलं, आई तू स्ट्रॉंग आहेस आणि मीही. मला वाटतं त्या 8 वर्षाच्या चिमुरड्या आजीला मानाचा मुजरा. खूप छान. आणि मला वाटतं तुमच्या आलक आता प्रौढ होत चालल्यात, तुमच्या आलक प्रगल्भ होत चालल्यात, तुमच्या आलक सर्वांग सुंदर होत चालल्यात. अगदी अलक्कर राजेंद्र वंशमपायन यांचं तुम्ही केलेलं आदरातिथ्य, त्यांना त्या ठिकाणी तुम्ही भरपेट घातलेलं खाऊ आणि त्यातून त्यांनी दिलेले आशीर्वाद, तो तृप्ततेचा ढेकर तुमच्या आलकमधून दिसतो. अलक्कार महागुरु, अलकचे गुरु अर्थात मनादे अलक्कर मयुरेश यांचाही आशीर्वाद तुम्हाला लाभलाय आणि म्हणून तुमच्या अलक परिपक्व होत आहेत. शिवाय तुमचे कष्ट, तुमची मेहनत, तुमचं निरीक्षण या सगळ्याचं फळ म्हणजे तुमच्या दोघांच्या अलकमध्ये असलेला त्या ठिकाणी अत्यंत दमदार असा सूर स्वर आणि अलकमधील आशय. वळूया आजच्या कार्यक्रमातील प्रयोग क्रमांक 182 मधील शेवटच्या अलककडे, अर्थात वनगे कुटुंबियांमधील अलक्कार महेंद्र हरिभाऊ वनगे पिंपळे सौदागर पुणे. अलक्कर महेंद्र लिहितात, झाडाखाली तो उभा होता, त्याच्यासमोरच एक पिकले पान खाली आले. त्याने वर पाहिले, एक कोवळे पान सळसळत होते. वा अलक्कर महेंद्र, काय पान थळ आणि पान फुटी असलेली अशी अलक आहे, म्हणजे पानगळी झालेली आणि पान फुटी असलेली अशी सर्वांग सुंदर तुमची अलक आहे. एकीकडे वार्धक्य तर दुसरीकडे तारुण्य, एकीकडे वार्धक्य तर दुसरीकडे बालपण, दोघांचाही समन्वय साधणारी तुमची अलक. आणि तुमच्या अलकपेक्षा तुमच्यामधील लेखकाला मानाचा मुजरा खरंच अप्रतिम अलक आहे. त्याने वर पाहिले, एक कोवळे पान सळसळत होते, तरुणपणाचं रक्त सळसळतं आणि म्हातारपणीचं रक्त संत वाहते कृष्णामाई. किती सुंदर विचार तुम्ही अलक्कर महेंद्र मांडलात. अलक्कर मित्रांनो, एकापेक्षा

सुंदर अशा आलत तुम्ही आज ऐकल्यात, मला वाटतं प्रतिक्रियांचा प्रतिसादाचा ओघ नक्कीच त्या ठिकाणी रेडिओ पुणेरी आवाजवरील आलतच्या झलक या कार्यक्रमासाठी मिळेल. आणि सुंदर सुंदर तुम्ही प्रतिक्रिया पाठवाल, ज्या प्रतिक्रियांमध्ये तुम्हाला आवडलेल्या आलतकरांच्या आलतचा उल्लेख कराल, तुम्हाला कार्यक्रम कसा वाटला त्याबद्दल उल्लेख कराल, आणि कार्यक्रमात काही सुधारणा हवी असेल तर तीही सांगाल. कुठेही जाऊ नका, ऐकत राहा पुणेरी आवाज.

0: पावसाच्या थेंबात दडलेलं जुनं प्रेम, आठवणींचा ओलावा. कधी कधी विरहातलं मौन सुद्धा गाण्यापेक्षा जास्त बोलतं.
1: अश्विनी
0: जीवन म्हणजे चालत राहणं, गाणं, हसणं आणि स्वप्न पाहणं.
2: वाऱ्यावरती गंध पसरला ना ते मनाचे.
0: आईचा आवाज म्हणजे मनाला शांती मिळवण्याचं संगीत. या सगळ्यांची सांगड कुठे बर घातली जाते? आपल्याच पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा.
3: 0102 बोरियत की एरर, नए पन की कमाल रिजेक्टेड. अब हर चीज हर जगह तो नहीं मिलती, कुछ नयापन चाहिए तो सुनिए पुणेरी आवाज 107.8. खुश रहो, खुशियाँ बांटो.

0: पुणेरी आवाज
1: सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झकास रेडिओ स्टेशन
0: पुणेरी आवाज
1: ऐकत रहा 107.8 FM
0: आनंदी रहा आणि आनंद लुटा.
2: बात पुराणी बड़ी सुहानी मनात खोलवर रुजलेल्या चित्रपट साहित्य संगीत गाणी यांच्या आठवणींचा नॉस्टॅल्जिक खजिना.
3: बात पुराणी बड़ी सुहानी
2: फक्त रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर. संकल्पना आणि सादर करते श्री धनंजय कुलकर्णी.

0: नमस्कार, बात पुरानी सुहानी या कार्यक्रमात श्री धनंजय कुलकर्णी आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, तुम्ही ट्यून केले आहे 107.8 रेडिओ पुणेरी आवाज. मित्रांनो, सध्या लॉकडाऊनचा काळ आहे, त्यामुळे आमच्या रेडिओ पुणेरी आवाजचं एकच सांगणं आपल्याला आहे, जे आम्ही आम्हाला वारंवार आपल्याला सांगत असतो, घरी राहा. नवीन अनाऊन्समेंट आज या निमित्तानं आपल्याला करायची आहे. ऑगस्ट महिन्यापासून आपण श्रोत्यांसाठी युनिसेफ आणि रेडिओ पुणेरी आवाज यांच्या वतीनं काही स्पर्धांचं आयोजन केलेलं आहे. श्रोत्यांना आपण या स्पर्धांमध्ये नक्की भाग घ्या. या स्पर्धेचा उद्देश कोविडला पराभूत करणं हाच आहे आणि सगळं जग, सगळा देश हात धुवून कोविडच्या मागे लागलेला आहे. आपलंही सहकार्याला अपेक्षित आहे. मित्रांनो, गेल्या 2 दिवसापासून आपण या कार्यक्रमामध्ये ज्येष्ठ पार्श्वगायक मोहम्मद रफी यांच्याबद्दल गप्पा मारत आहोत. मोहम्मद रफी यांच्याबद्दल बोलताना आपण सुरुवातीलाच मी सांगितलं होतं की आपण 3 भागामध्ये 3 एपिसोडमध्ये हा कार्यक्रम करणार आहोत. पहिले 2 एपिसोड आपण परवा आणि काल ऐकले. आज 31 जुलै या हा रफीचा स्मृती दिन आणि या दिवशी आपण रफीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आपण हा कार्यक्रम सादर करतोय. यामध्ये आपण 70 दशक जे आहे रफीचं त्याबद्दल आपण बोलणार आहोत. आणि मला सांगायला अतिशय आनंद होतो की चित्रपटाच्या लिखाणातील माझे जे गुरु आहेत श्री अशोकजी उजळंबकर औरंगाबादहून हे या कार्यक्रमात सामील होत आहेत आपल्याशी. अशोक उजळंबकर यांचा थोडक्यात मी आपल्याला परिचय करून देतो श्रोत्यांना. मराठवाड्यामध्ये औरंगाबाद इथं वास्तव्याला असतात अशोक उजळंबकर. आणि चित्रपटाचे डायहार्ड फॅन ज्यांच्याबद्दल आम्ही नेहमी म्हणतो, यांच्या रक्तातून हिमोग्लोबिन इतकाच चित्रपट संगीत वाहत असतं. आणि 1975 पासून चित्रपट आणि चित्रपट संगीत या विषयात विविध वर्तमानपत्रातून नियतकालिकातून ते लिखाण करत असतात. 1987 सालापासून त्यांनी नवरंग रुपेरी हा दिवाळी अंक सुरू केला आणि पुढची 27 ते 28 वर्ष हा अंक त्यांनी मोठ्या दिमाखात चालवला. आणि आता नवीन पिढीला ज्याने रिलेट करता येईल अशी वेबसाईट नवरंग रुपेरी तिथे सुरू करतायत ती आणि त्यांचे चिरंजीव अजिंक्य उजळंबकर. आणि माझं भाग्य थोर आहे, या पूर्ण प्रवासात मी त्यांचा साथीदार होतो. या क्षेत्रातले माझे ते आवडते गुरु आहेत आणि मला खूप आनंद होतोय की रफी याच्यावर जे 3 एपिसोड जे आपण करतो आहोत त्यातील महत्वाच्या शेवटच्या टप्प्यासाठी अशोक उजळंबकर माझ्यासोबत आहेत. श्री अशोक उजळंबकर, आपलं या कार्यक्रमात मनापासून स्वागत.
1: धन्यवाद
0: सर. सर, आम्ही मागच्या 2 दिवसापासून मोहम्मद रफी यांच्या संगीतमय कारकिर्दीचा आढावा घेणारे कार्यक्रम करत आहोत. 50 दशक आणि 60 दशक आमचं काल संपलं आणि आज आपण एंट्री करणार आहोत 70 दशकाची. तर ह्या 70 दशकाचं चित्रपटाच्या दुनियेत एक वेगळं स्थान आहे. हे दशक जसं राजेश खन्नाचं होतं, अमिताभ बच्चन यांचं होतं, तसं नव्या संगीतकारांचं होतं. जुने बरेचसे संगीतकार जसे नौशाद अली असतील, सी रामचंद्र असतील, रोशन असतील, हे या दशकात कुठे फारसे दिसले नाहीत आपल्याला. नव्या दमाचे संगीतकार येत गेले आणि 1969 साली जो चित्रपट आला होता आराधना, त्या चित्रपटापासून किशोर कुमार हे नाव सर्वत्र पुन्हा एकदा गाजायला लागलं आणि किशोर कुमार अक्षरशः छाज आहे असं म्हणत होतं.
1: बरोबर.
0: पण ह्या काळामध्ये देखील रफीनं आपलं नाव टिकवून ठेवलं आणि पुन्हा काही दिवसांनी कमबॅक केला होता. तर ह्या 70 दशकातील रफी हे जे आपण विधान करतो त्यावेळेला तुमच्या नेमक्या भावना काय असतात?
1: काय झालंय धनंजयजी, माझी विद्यार्थी आहात, मला अभिमान आहे तुमचा.
0: हो.
1: पण रफीचा सुवर्ण काळ तुम्ही काढून घेतला माझ्याकडनं आणि काळ म्हणा दिला. ही खंत मी बोलून दाखवतो आता कुठे भेटत. असं नाही का पण नंतरच्या काळावर सुद्धा बोलता आलं पाहिजे तेवढी कारकीर्द रफीजींची आहे.
0: येस,
1: ते काही थांबले नाही. घटना काय झाली की 1970 सुमारास जेव्हा राजेश खन्नांचा उदय झाला त्याच वेळेला रफी साहेबांची आजार पण सुरू झाली.
0: बर,
1: डायबिटीसचा आजार, बीपीचा आजार, इतर बरेचसे आजार टोक येत.
0: बर,

0: आणि त्यांना 1977 दरम्यान एक वर्षभर सारख्या दवाखान्याच्या फेऱ्या मारा.
1: बरं
0: बरं. ऑल द टाइम ऍडमिटेड टू द
1: हॉस्पिटल.
0: त्यांना शुगर होत आणि कंट्रोल कशावरती नाही, चहावरती नाही, कशावरती नाही, खाण्या पिण्यावरती कंट्रोल नाही. आणि असं असताना त्यांनी फुकून काम केलं.
1: बरं.
0: आता 70 ते 80 या दशकात आता रक्षी साहेबांची संपूर्ण कारकीर्द आहे 5 वर्षाच्या पुढे.
1: बरं.
0: 6,000 गेली अजित पवारांच्या नंतर ऐकी संख्या वाढतच चालली.
1: हो.
0: पण 6,000 पुढे नाही आहे. त्या तुलनेमध्ये किशोरींची गाणी कमी आहेत.
1: बरं बरं बरं.
0: किशोरींची गाणी 2,700 काहीतरी आहेत, 2,500 काहीतरी आहेत.
1: बरं.
0: ते नेरुलकरांनी अगदी क्लीनली एक बुक काढलंय किशोरांचं बुक, त्याच्यावरून मिळते माहिती.
1: बरं.
0: हे जे पुस्तक आहे ते अजित पवार साहेबांचं आहे आणि त्यांनी क्लिअर कट सगळी चांगली गाणी काढली, सगळी गाणी मांडलेली होती त्याची.
1: बरं बरं.
0: आणि हे पुस्तक 96 दरम्यान आलं मला.
1: बरं.
0: 70 ते 80 या दृश्यामध्ये रफी साहेबांची सोलो गाणी फार कमी होती, 470 सोलो गाणी आहेत.
1: बरं.
0: लतादेवीसोबत 110 आहेत. अशा गोष्टींसोबत जास्त आहेत, 175 आहेत. आणि सुमन कल्याणपूर बरोबर 26 आहेत.
1: बरं.
0: मी तीनच गायिकांची नावं एवढं तिकडी घेतली की त्या दरम्यान या तीन गायिका स्टॉपवरती होत्या. बाकीच्या सगळ्या ज्या तुम्ही आमच्या सुवर्ण काळातल्या गायिका आहेत ना, त्या सगळ्या तर गेल्या, कुणी नाही येतात. 70 पुढे लता, आशा, सुमन, अनुराधा तोडवा, अंत सगळी नवीन पीढी आली.
1: बरं.
0: नवीन संगीतकार आले, एलपीनी जोरदार उभारी मारली.
1: बरं.
0: एच डी बर्मांनी चित्रपटांची संख्या 70 ते 75 खूप कमी आहे.
1: बरं.
0: आणि 70 ते 80 दशकामध्ये आर डी बर्मन टॉपमध्ये,
1: हो,
0: एलपी टॉपमध्ये, आर डी बर्मन टॉपमध्ये, कल्याणजी टॉपमध्ये, ते सगळे नव्या दमाने आले संगीतकार. म्हणजे हे होते तसे 60 ते 70 मध्ये, पण अजून उडाई मारली यांनी. आणि रफीजी संपले असं म्हणत असताना पुन्हा रफीजींनी आपली कारकीर्द गाजवायला सुरुवात केली.
1: हो.
0: राजेश खन्नासाठी आपण म्हणालो की आराधनासाठी राजेश खन्नासाठी किशोरींचा आवाज आला, पण याच राजेश खन्नाच्या आनंद सेना या चित्रपटातलं एक जे गाणं ऐकलं होतं तुम्ही रफी साहेबांचं, कोई नजराना लेकर आया है.
1: बरोबर.
0: प्रतिष्ठाईचं गाणं आहे, रक्षाबाई आले आयुष्यात आहे.
1: हो हो हो हो. बरोबर.
0: आणि राजेश खन्नासाठी गाणी म्हणली नाही तसं नाही.
1: हो म्हणजे
0: वेगवेगळी गाणी म्हणलीच तर राजेश खन्नासाठी. पण जे संगीतकार होते ना नवीन, त्यांनी वेगवेगळी जातात. आता दिवसाहून त्यांची गाणी दुवेट गाणी फार कमी. आता संजीव कुमार त्यांच्या देवी चित्रपटातलं गाणं गाजवत होतं, शादी केली रजामंद करली,
1: महिन्याची पसंत करली.
0: राजेंद्र कुमार यांची धरतीची गाणी गाजली, राजेंद्र कुमार यांच्या गीत मधलं सुद्धा गाणं गाजलं.
1: हो हो हो. बरोबर.
0: कोणी घेत 70 ते 80 दशकामध्ये एक गोष्ट फार उल्लेखनीय आहे.
1: कुठली?
0: ती ही की सदा नेहमीसाठी म्हणून दिलीप कुमार साहेबांसाठी रफीचा आवाज ठेवलेला असेल.
1: हो. बरोबर.
0: पण या 70 ते 80 मध्ये दिलीप कुमार साहेब गेली, बैराग मध्ये महेंद्र कपूर यांनी गाणी म्हणली.
1: हो.
0: आणि सगळ्यामध्ये किशोर कुमार यांनी चक्क 2 गाणी म्हणली.
1: हो हो हो. बरोबर.
0: पण या दरम्यान ही गाणी जरी त्यांच्याकडे गेलेली असती तरी सर्व रसिकांचा लाडता जरी आज बेडवरती असला दिलीप कुमार, त्या दिलीप कुमार साहेबांची सुद्धा गायलेली 2 गाणी जी आहेत त्याला काही कोण नाही. गोपीचं गाणं सुखद काही सर्व साथी दुखमे नकवणी, त्याला काही कोण नाही,
1: खरंच कोण नाही त्याला. बरोबर.
0: आणि साहिरच्या ह्याच्यातून एलपीच्या संगीतातून बाहेरून निघालेली दास्तान चित्रपटाची जी मोठी चांगलं गाणं आहे, न तू कमी केली हे ना आत्मा केली तेरा वजूद आहे दास्तान केली, किती सुरेख म्हटलंय. बरोबर.
1: हो हो हो हो. खूप छान.
0: दिलीपकुमार साहेबांना किती मॅच झालं.
1: हो हो हो.
0: आता कल्याणजी म्हणून घेतली आणि इतरांनी म्हणून घेतली गाणी किशोर कुमार कडनं आणि महेंद्र कपूर कडनं, काळाचा महिमा होता. आता मी वर म्हणालो तुम्हाला संजीव कुमारसाठी देवीचं गाणं.
1: हो.
0: याच एलपीनी संजीव कुमारसाठी खिरोनामध्ये खिरोना जानकर.
1: हो हो. टायटल सॉंग
0: प्राइज विनिंग गाणं करून दिलं.
1: हो हो. खरं.
0: अगदी हे तू सदा नाही.
1: हो हो.
0: हे गाणं पॉप्युलर झालं.
1: हो. बरोबर.
0: अहो या दशकामध्ये रफी तुम्हाला सांगून गेला की एवढं सोपं नाही मला विचारलं
1: तू म्हणजे येऊन भुलायला पाहू.
0: सगळा काही त्या चित्रपटातलं गाणं म्हणजे रफीच्या आजचा आवाज आहे.
1: हो हो. खरं आहे.
0: तू म्हणजे येऊन भुलायला पाहू. तुम्ही विसरवगे गीत बरे संग तुम्ही.

0: आयुष्यानं जयंत गाणं नंदा भगवत किती छान वाटलंय त्याला.
1: किती
0: सुंदर
1: बेस्ट एकदम.
0: तसंच लाल पत्थर मधलं जे गाणं आहे ते म्हणण्याकडे झालं पाहिजे तो पण रवी सानंद आलं. उनके खयाल आहे तो आते चले गए. हेही चांगलं म्हणलं. या दरम्यान काय झालं, मदन मोहन साहेबांनी काही त्यांच्याकडनं चांगली गाणी म्हणली. पहिलं गाणं म्हणजे काय आमच्या चेतनानंद सिनेमाचं गाणं काय आधी लोकप्रिय
1: हे रांझा म्हटलं.
0: हे रांझा
1: म्हटलं.
0: हे दुनिया ये मैसेज मेरे चांद की नाही. उपवासानी लोक त्याला म्हणाले रसीला रसी मेरे लिए ये मैसेज नाही आहे ईश्वर की मैसेज असं म्हणणाऱ्यांची तोंड नंतरच्या काळात त्यांनी बंद केली.
1: बंद केली, खरंच बंद केली त्यांनी.
0: हस्ते रथमधलं तुम्ही गाणं आठवा नवीन दिसते काही मोठा नायक नाही आहे. अहो त्या रसीच्या आवाजानी आणि त्या मदन मोहनच्या संगीतानी ते गाणं उचललं गेलं आणि नवीन दिसला.
1: खऱ्या अर्थानं रसीचं पुनरागमन त्या गाण्यानं झालं असं म्हणतात.
0: त्याच गाण्यानी झालं आणि ज्याच्यावर चित्रित केलं गेलं तो नवीन दिसर काही नव्हता. नवं नाही अजून एक गाणं आमच्या कॉलेज जीवनात आमच्या कॉलेजचं पिरियड म्हणजे 70 ते 75 एक ह्यांचा सिनेमा आला होता आनंद बक्षितच होता त्यांनी गाणं मिळून म्हणलं
1: होतं. मोम की गुडिया.
0: हा मोम की गुडिया. मोम की गुडिया तुमचा नायक होता नुकताच मदन पावला. त्याचं गाणं सुद्धा कॉलेजमध्ये पॉप्युलर झालं.
1: बरं बरं बरं.
0: रेशमा जवान हो गई गुलशे गुलिस्तान
1: हो
0: गई. आणि कॉलेजमध्ये हिंसारा तो बोला आपल्याला इकडे फोन करायचे आणि पुन्हा इकडे फोन करून हे गाणं म्हणायचे. तसं तुमच्या सुवर्ण काळातलं गाणं होतं ना तेरी प्यारी प्यारी सूरत तो किसी की नजर ना लगे. तुमच्या सुवर्ण काळातच एक 66 गाणं जे आहे ना 1966 ला सुरू झालं. 2066 काय 3066 पर्यंत चालणार आहे.
1: सुरू
0: सुरू मेरा मेरू गाणं नाही संपणार.
1: आणि ह्या गाण्याचं तुम्ही आठवण केली आणि हे गाणं इंग्रजीत सुद्धा रसून गायले बरं का इंग्लिश मध्ये देखील झालेलं आहे. आणि रफी ज्या दिवशी त्यांचं निधन झालं त्यावेळेला बीबीसीनं हे गाणं ऐकलेलं होतं सगळ्यांना. या काळामध्ये शम्मी कपूर जो म्हणजे रफीचा आवाज ज्याला कायम सूट व्हायचा त्याचं देखील तो वयामुळे थोडासा मागे पडला. तरी जातो होतो काही सिनेमांमध्ये पगला कही का असेल किंवा अंदाज बदली गाणी त्याची
0: जेव्हा माहोत होत आहे अंदाज आहे
1: हो
0: ती काही गाणी आहेत त्यांची सुद्धा.
1: हा
0: पण ती लोकप्रियता नाही मिळाली जी 50 ते 60 मध्ये मिळाली.
1: हो हो बरोबर आहे.
0: 60 ते 70 मध्ये मिळाली शम्मीच्या गाणी.
1: 70 च्या दशकामध्ये थोडं ऍक्शन पटांची संख्या वाढली होती खूप.
0: एक गोष्ट तुम्हाला माहितीये का त्यामध्ये प्रेक्षकांसाठी सांगू कमी
1: सांगा सांगा.
0: एकदा रसिकाने एका संगीतकाराकडे गाणं म्हणून आलं. 6 गाण्यांचं रेकॉर्डिंग मी एकाच दिवशी केलं.
1: बापरे.
0: आणि रेकॉर्डिंग केल्यानंतर दुसऱ्या दिवशी घरी गेलो आणि त्यांनी त्या संगीतकाराला विचारलं ही गाणी किती रुपये पर पिक्चर येतो आहे. त्याने असं तर नाव सांगितलं. तुम्हाला ठरव रेकॉर्डिंग बघतो म्हणजे गाणे बदलू नये. क्यों नाही मैने मेरे दिमाग से कोई अलग हिरो था इसके वास्ते मैंने ये गाने गाए.
1: बर बर
0: बर. संगीतकाराला असं वाटायला पुन्हा जर बिदाजी मागायला 6 गाण्याची पुन्हा गायली ती काय करायचं. अहो रफी साहेब काय मोठा मारता मारत होता.
1: हो हो हो बरोबर.
0: त्यांनी तुला सांगितलं इतके पैसे मी नाही लुंगा फिर पाप नाही म्हणून ते रेकॉर्डिंग करलो. 6 गाणी त्या दिल्लीतल्या मुंबईतल्या त्या मंदिरासमोर भिकारी आपलं गाणं म्हणतोय कायदेत असताना तिथं जाऊन एक गाणं म्हणून त्या भिकाऱ्याला इतका पैसा या माणसाने मिळवून दिला की त्या भिकाऱ्यालाही समजलं नाही की आपल्याला एवढे पैसे कशी काय.
1: बरं खरं खरं.
0: नंतर लोकांनी सांगितलं रस्त्यावरती जाणारे मी तो आणि तू जिसके गाणे गात आहे रफी साहेब तिरे वाजते गाणं गाती गेले आहे.
1: तो अंध भिकारी होता मला वाटतं. हाजी अली
0: भिकारी त्याला काही दिसत नव्हतं. हाजी अली
1: पशी. हाजी अली पशी त्याने ते गाणं गायलं होतं ते.
0: हो तो गाणं म्हणून मी रसिक काही त्याला बाजूला सांगून त्याचा म्हणलं.
1: हो हो हो. आणि
0: म्हणतात लोकांनी एवढे पैसे दिले की लोकांचा फोन झाला आणि त्या भिकाऱ्याच्या डोळ्यामध्ये अश्रूच अश्रू आले. आता मी तुम्हाला हिरंगाचं गाणं म्हणालो हप्ते जंत म्हणालो बरीच गाणी जी आहेत एमपी जी आहेत अदनमोहनची याच्यामध्ये एक डॉक्टर मधलं पण एक चांगला
1: आहे.
0: आणि 70 ते 74 75 पण गेल्यानंतर 75 ला कुणाची निवडी घेतली.
1: हो चांगली निवडी घेतली.
0: सिनेमा आहे बघा दास्ताने लयला मंजू.
1: हो दास्ताने लयला मंजू.
0: अहो या दास्ताने लयला मंजू मध्ये 7 गाणी त्यांची होती.
1: हो हो हो हो खरं

0: कशी झाली?
1: आपण आपण जेव्हा राजेश खन्ना आणि रफी याच्याबद्दल विचार करतो तेव्हा एक सिनेमा माझ्या डोळ्यापुढे आला, मेहबूब की मेहंदी.
0: हो, मेहबूब की मेहंदी तो गाणं सगळ्यात जातो.
1: फार छान गाणी होती याची सगळी, आणि खूप छान आहे.
0: आणि स्टाईलमध्ये म्हणली होती ती पूर्ण राजेश खन्ना,
1: राजेश खन्नाच्या स्टाईलमध्ये म्हणली होती.
0: हो, पूर्ण त्याच स्टाईलने म्हणली होती, सुंदर केली,
1: फार सुंदर केली होती.
0: आता आपण याचं बोललो हास्य जखमीच्या नायकाचं, दुसरा नायक ज्याला रफीच्या गाण्याने हिट केलं तो नायक नवीन निश्चंद्र आहे.
1: हो,
0: तो सुरुवातीला जेव्हा आला रेखाचा
1: सावन भादो
0: सोनी कॉमी संगीतकार म्हणजे असे काही फारसे गाजले ना.
1: हो हो,
0: तरी पण त्यांचं सावन भादो मधलं जे गाणं होतं, कान मी झुमका चाल मी झुमका कमर चोटी लगते दिवसा पूर्जा पूर्जा लगे पचास शक्ते, या गाण्याने केवढा कहर केला.
1: कहर केला, कहर केला. मला वाटतं अशोक जी आपल्याला काय ब्रेक घ्यायला लागेल आणि ब्रेक नंतर आपण रफीच्या पुढच्या कालखंडाबद्दल बोलूया. श्रोत्यांनो, तुम्ही कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ पुणेरी आवाज 107.8 बात पुराणी बडी सुहानी. थोड्या थोड्यात आपण परत येतोय.

0: रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM, आनंदी रहा, आनंद लुटा.
1: ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, तुम्ही ऐकत आहात बात पुरानी बरी सुहानी 107.8 रेडिओ पुणेरी आवाजवर. आज आपल्यासोबत रफी या गायकाच्या 70 कालखंडाबद्दल बोलण्यासाठी ज्येष्ठ सिनेपत्रकार आणि चित्रपट अभ्यासक अशोकजी उगळमकर हे औरंगाबादून जोडले गेलेले आहेत. आणि अशोकजी उगळमकर यांच्याशी बोलताना आपण रफीच्या सुरुवातीच्या 70 कालखंडाबद्दल आपण बोलत होतो. अशोकजी, आपण पुढे जेव्हा येतो ह्या थोड्याशा 73-74 ज्यावेळेला अमिताभ बच्चन यांचा उदय होत गेला त्यावेळेला रफी आणि अमिताभ हे पण कॉम्बिनेशन सुरू झालं होतं.
2: अभिमान मध्ये गाणं गायलं नाही,
1: अभिमान मध्ये होतं, जंजीर मध्ये होतं.
2: हो, जंजीर मध्ये होतं.
1: हो, आणि त्यानंतर मग मात्र काय झालं की थोडस भारतीय सिनेमातला सगळ्यात गाजलेला जो स्टोरी सिनेमा आहे 1975 आला आणि त्यानंतर मात्र चित्रपट संगीताला थोडीशी घरघर लागली. पण या काळात देखील रफी वेगवेगळ्या संगीतकारांकडे खूप चांगली जाणी जातच होते. तर काय सांगाल ह्या पुढच्या 75 नंतरच्या कालखंडाबद्दल?
2: हो, एक हवस सिनेमा तुम्हाला आठवत होता.
1: हो हो हो, उषा खंडाचा
2: हिरो,
1: उषा अनिल धवन हिरो होता त्यामध्ये.
2: हा, अनिल धवन हिरो, उषा खंडाचा म्युझिक. अवॉर्ड विनिंग गाणं म्हणून दाखवलं.
1: हो, अगदी अवॉर्ड
2: विनिंग
1: माझे. आणि तसाच एक श्यामजी घनश्यामजी म्हणून संगीतकार होता,
2: संगीतकार होते.
1: ठोकर नावाचा सिनेमा होता त्याचा नायक मला तो बलदेव खोसा असावा. तुम्ही करेक्ट करा माझं चुकत असेल तर. अपने आखो में बसा कर हे गाणं त्यामध्ये होतं. पहा, फार सुंदर गाणं होतं ते. आणि या गाण्यासाठी हा सिनेमा फक्त आठवला जातो. आणि या काळामध्ये आपण बाकीचे जे नवीन नायक येत होते त्यांच्यासाठी सुद्धा रफी गात होते. म्हणजे त्यात ऋषी कपूरचा मी प्रामुख्याने उल्लेख करेल की ऋषी कपूरचा आवाज रफी असं बऱ्याच ठिकाणी सिद्ध झालं होतं. सरगम मध्ये झालं होतं, अमरावती अँथनी मध्ये होतं, त्यानंतर त्याच्या बाकी सिनेमात देखील हम किसी से कम नाही.
2: तेवढं मोठं कर्ज दिलं त्यांनी त्याला.
1: हो, मग काय,
2: रफीने केवढं मोठं कर्ज दिलं त्याला.
1: हो हो हो, अगदी
2: घर देतील दर्दे जिगर
1: दिल में जगाय आप,
2: दिल में जगाय आपने. अजून एक तुम्हाला सांग, तुम्ही मनोज कुमार नेहमी कुणाचा आवाज घ्यायचे?
1: मनोज कुमार मुकेशचे जास्त घ्यायचे.
2: मुकेश आणि महेंद्र कपूर नंतर घेतात.
1: हो हो,
2: त्याला महेमूदला घेऊन ते वर आले पण नंतर त्यांनी महेंद्र कपूर घेतला आणि कधी मुकेश.
1: हो हो हो,
2: याच मनोज कुमारांसाठी शंकरजी किशन यांनी अमानत या चित्रपटामध्ये 4 गाणी रसिका गर्णे गाऊन घेतली.
1: हो हो हो हो, बरोबर.
2: जवानी तत्ता महिना
1: हो
2: ना गणिना म्हणून साधनाचा ऑपरेशन नंतरचा पेंडिंग पिक्चर
1: हा खूप लांबला होता सिनेमा प्रदर्शित.
2: ते सगळी गाणी जी होती त्याची सारी गाणी गात आम्हाला चालला नाही ही गोष्ट. आणि मग आपण जर विनाकाकडे आणि संगीताकडे जर पाहायला गेलो
1: हो
2: तर दोन संगीतकार असे होते खय्याम आणि मदन मोहन. त्यांना विनाकामध्ये कधी स्थान मिळालेलं नव्हतं.
1: बरोबर.
2: 76 कभी कभी मुळ साहित्य गाण्यांमुळे म्हणा सय्याल साहेबांची नोंद झाली. पण 77 साहेब जयदेवच्या मतीने विनाका गीत मिळाला ते टाळता आलं नाही.
1: खरं
2: लैला मजनूनी कहर केला पुण्याचा ऋषी कपूर यांचा. आणि लैला मजनूची रफी साहेबांनी गायलेली सगळी गाणी गायली. तेरे दर पे आया हूं हे गाणं काय आणि इतर 3 कव्वाल्या सुंदरच गायली. आणि ऋषी कपूरला रफीचा आवाज.
1: हो हो हो,
2: याच ऋषी कपूरला यावर्षी प्रकाशित झालेल्या अमान अकरंत्री मध्ये रफी साहेबांचा आवाज. पडदा आहे पडदा,
1: पडदा आहे पडदा. कव्वाली जबरदस्त होती. त्यानंतर सय्यद आणि प्यारका दुश्मन,
2: सय्यद आणि प्यारका दुश्मन हा
1: आणि साईबाबांच्या समोर म्हटलेलं त्यांनी ते.
2: हो, तेही गाणं सुंदर,
1: तेही गाणं सुंदर होत.
2: आणि याच काळामध्ये त्याच्या अगोदरच्या काळामध्ये धर्मवीरमध्ये सुद्धा गाणी चांगली आहेत.
1: हो हो हो, धर्मवीर मधली
2: गाणी महबूबा म्हणून.
1: हो हो, धर्मेंद्रसाठी गाणी गायली होती. आणि धर्मेंद्र रफी हे सुद्धा मोठं कॉम्बिनेशन होतं. लफर असेल, कहाणी किस्मत की असेल, यकीन मधली गाणी चांगली होती तिच्या आधी.

0: पुष्कळ की तसं असं काही होऊ नव्हतं की किशोरच पाहिजे. रफी साहेबांनी सगळ्यांच्या चेहऱ्यावरती गाणी
1: सगळ्यांसाठी गाणी गायली. आणि रफीचं हेच वैशिष्ट्य होतं की संगीतकार कोण आहे किंवा नायक कोण आहे याच्याकडे त्यांनी कधी लक्ष दिलं
0: नाही.
1: आपण तसं श्यामजी घनश्यामजीचं उदाहरण दिलं किंवा आणखी तुम्ही त्या हवसचं उदाहरण दिलं तर हे कधीच त्यांनी पाहिलं नाही त्यांनी रफीने.
0: सामान्यातल्या सामान्य संगीतकारांना जरी गौरवणं झालं
1: हो
0: तरी त्याचा सिनेमा सिनेमा जगावा म्हणून गायलेला गायक येतो पैसे न देता.
1: म्हणजे खुदाचा नेक बंद असं जसं जे
0: वयाच्या 55 वर्षी गेला होता किती
1: खूप दुर्दैव हे
0: काही काही चांगले काय म्हणतात ना
1: चांगल्या लोकांना
0: अशा लोकांनाच म्हणजे घेऊन
1: जातो. आणि याच काळामध्ये खय्याम असेल त्याचा शंकर हुसेन नावाचा सिनेमा होता ज्यामुळे गाणं एकेकाळी म्हणजे कॉलेज तरुणांमध्ये खूप लोकप्रिय झालं. तर तेही एक मासूम नाजूक ती लडकी बहुत खूबसूरत मगर आणि मला वाटतं बऱ्याच साहित्यिकांनी देखील त्यांच्या पुस्तकामध्ये कादंबऱ्यामध्ये या गाण्याचा उल्लेख केला होता. इथे मला काय सांगायचं की चित्रपट काय फारसे चालले नसले तर त्याची गाणी मात्र खूप चालत होती त्या काळामध्ये. अशी
0: अहो अमिताभ बच्चनचा नसीब आला होता 80 नंतर.
1: हो
0: कोणतं गाणं गाजलं
1: जॉन जॉनी जनार्दन
0: बस कोणतं अवॉर्ड विनिंग म्हणजे अशी गाणी गाली तुम्ही.
1: हो अवॉर्ड विनिंग अगदी खरंच
0: ऋषी कपूर छपी गायला म्हणजे झाला अमर अकबर यांनी झाला कर्ण झाला कर्ण त्याला अवॉर्ड मिळून दिले.
1: हो हो हो
0: आणि रफी संपला म्हणता म्हणताना 77 साल उजडलं आणि रफीने सिनेमाच्या नावाप्रमाणे सांगितलं किसी से कम नाही.
1: खरं अगदी खरं होतं अगदी. आणि मला वाटतं पुढच्या वर्षी 78 सरगम सिनेमा होता 78
0: सरगम तर ऋषी कपूरची सगळी गाणी घेतो चारी गाणी
1: हे कारण सुपरहिट सिनेमा सुपरहिट त्यामुळे अगदी.
0: आणि या काळामध्ये देवानंतर तिथलं मनपसंत मध्ये कधी गाणं
1: हो फार दस मिठा मिठा दस मिठा
0: मिठा हे
1: खूप
0: गाणं. आणि हम किसी से कम नाही म्हटलं चांद जेरा दिन चांदणी होतो.
1: हो आणि 14-13 वाजता झाला तर
0: अवॉर्ड विनिंग नॅशनल
1: अवॉर्ड विनिंग आणि बिनाचा टॉपचं गाणं करत ते
0: हो
1: त्यामध्ये.
0: अहो नीलकमलमध्ये अक्षताली रवीच्या संगीताखाली नीलकमलसाठी गाणं अवॉर्ड मिळालं होतं लक्षात.
1: हो हो हो हो
0: नॅशनल अवॉर्ड.
1: हो हो
0: आणि ते गाणं आजही लग्नामध्ये वाजलं होतं बाबूंची दवा आहे की ज्या सुखी संसार मिळेल दुसऱ्या निकना प्यार मिळेल काय म्हणजे ऑल टाइम हिट आणि ऑल टाइम गाणारे गाणे नीलकमल दोन गाणे नॅशनल अवॉर्ड मिळून दिले.
1: हो हो हो
0: अवॉर्डची काही कमीच नव्हती अहो फिल्मफेअर जेव्हा सुरू झालं त्या दरवर्षी अवॉर्ड रफी करू पाहिजे.
1: हो हो हो खरंय
0: आता काही मी बंद केल्यानंतर नंतर रफी साहेबांनी बंद करून टाकले पण त्यांना मिळत गेले. रविकांत आमचं गाणं मिळालं आमचं सोडणं काय आमच्याकडनं काढून घेतला त्या काळातली त्या काळातली रविका चांद दोस्ती ब्रह्मचारी ससुराल साची गाणी तुम्ही सुवर्ण काळाची आमची घेऊन टाकली तरी आम्ही तुम्हाला सांगितलं की हम किसी से कम
1: नाही. हम किसी से कम नाही अगदी खरोखर तुमच्या बाबतीत म्हटलं तरी हम किसी से कम
0: नाही. तुम्ही 80 काळात जे मोती होते मोती ते तुम्हाला झाले का
1: नाही. खरंच आहे अगदी खरंच आहे अगदी.
0: म्हणजे सोडता येणार
1: नाही सोडता येणार नाही म्हणजे बप्पू लहरी असेल किंवा नवीन संगीतकार उषा खन्ना सारखे त्या सगळ्यांकडे रफी या काळात भरपूर गाताना दिसतो आपल्याला अगदी.
0: आणि शांती गाणी ऐकाना शांत गाणं कोणतं
1: हो शांत गाणं तर मझर खान पिक्चर गाणं झालं
0: दिन जमानचा आत्ते जाते हुए मैं सत्य नजर रखता हूँ नाम अब्दुल है मेरा सत्य खबर.
1: खरोखर अगदी म्हणजे
0: सांगून गेले रफी सगळ्यांकडे लक्ष आहे.
1: आणि त्याच वर्षी तो आप तो ऐसे नथी म्हणून एक सिनेमा आला होता त्यात सुद्धा रफीचे जे तिघांनी स्वतंत्र गायलेले गाणं होते ते तू इस तरह से मेरी जिंदगी में शामिल है. हा तर ह्या गाण्याबद्दल बोलताना आपल्या अमित साहेबांनी खूप भावुक झाले होते एकदा
0: बिनाकामध्ये
1: कारण ते नुकतंच रफीचं निधन त्यावेळेला झालं होतं. आणि कुठल्याही गायिका असेल आता गाण्याबद्दल आपण ज्या पाहतो तुम्ही सुरुवातीला त्यांचा हे सांगितलं लता दिदी आणि आशा दिदींसोबत किती
0: आशाबाईंसोबत तिची गाणी गाजली ना.
1: हा
0: आता ती सावन मारते मी तुम्हाला म्हणून त्यातल्या सोडलेला पण आशाबाईंसोबत सुरू सुरू सुनो गुलाबी कळली अहो कारवामध्ये जितेंद्र होता.
1: हो बरोबर
0: कारवामध्ये गाणी रफी करायची हा तेरा दिवस.
1: हो हो हो बरोबर
0: आणि आपण कोण म्हणतो तो यादव किराळा रफी आणि आशा भोसले आणि हार्डी बर्मन
1: यादों के बारात या चुरा लिया है तुमने,
0: चुरा लिया है तुमने जो दिल के, कितने सुंदर मेडल है विजय आने का कहीं नाटक
1: हो सातशे दशकामध्ये जसे विश्वजीत मुखर्जी भारत भूषण रफीमुळे भेट होत गेले तसे सत्तरच्या दशकामध्ये हा विजय आराधा असेल आनंद धवन असेल हे लोक रफीच्या स्वरामुळे चालले गेले सगळे
0: बैराग मध्ये अशा वेळी ठेवून त्यांचं गाणं गाजले
1: हो
0: बैराग तिथे तिथे कधी कधी
1: बदल जात आहे अरे बैराग हा दिलीपकुमारसाठी जरी शेवटचा सिनेमा असला तरी रफीची गाणी त्यांनी खूप सुंदर होती त्यातली एकदम सगळीच आहे त्यांची आणि तुम्ही जसं मगाशी उल्लेख केला अभिमान मध्ये लता सोबतचं त्याचं जे गाणं होतं ते तेरी बिंदी आरे त्याला तो अभिमान पिक्चर रिलीज होऊन तेरी बिंदी आरे ह्या गाण्यामध्ये आपल्याला लता सोबतचं दिसतो लता सोबत बऱ्याच सिनेमामध्ये त्या काळात दिसत होत
0: दोन कव्वाला गायलं किंवा अशा वेळी सोबतच्या
1: हो धर्मामधली कव्वाल
0: गाजी झाली
1: हो
0: त्याविषयी बात मेसेज नाही करत होतो
1: हो
0: त्या दरम्यान अशा वेळी सोबत गाणं गायलं बॉर्निंग टाइम मधल्या
1: तब्बल 14 मिनिटाचं गाणं आहे आणि
0: रात्री साहेब गेल्यानंतर नौशाद साहेबाचं कॉम्बिनेशन धरमकाटा
1: धरमकाटा योग
0: दार लहंगा
1: हो खरे बरोबर
0: थोडी थोडी झालं नौशाद साहेब बाकी होते पण नौशाद साहेब टोटली संपले होते
1: नाही टोटली संपले होते ते
0: तुम्ही आता काही म्हणून ऐकून
1: देतात
0: अशा वेळी सोबतची गाणी गाजली थोडी होती तरी गाजली
1: हो अशा वेळी सोबतची गाजली त्यांची
0: लताबाईंसोबतही गाजली
1: हो लताबाईंसोबत भरपूर गाजली त्या काळामध्ये
0: त्या काळात 106 गाणी निघाली आता सगळ्या गाण्यांचा लोका लोकांचे एवढ्या छोट्या कार्यक्रमात घेता येणार नाही अरे पण अनमोल खेळण्याचं जे गाणं होतं
1: अच्छा तो हम चलते है
0: नाही रंग रंग ते फुल किंवा
1: मिलो सजना बरोबर
0: जीवन नक्की गाजला राजश्रीचा
1: हो
0: गाणं गाजलं लताबाईच्या रफीचं
1: हो बरोबर
0: मिल मेरे सितार होगा आंगन होगा
1: हो राखीचा पहिला सिनेमा होता तो आणि फार छान गाणं होतं आपलं
0: आणि आर्टिकल पण किती हुशार हे गाणं अशावीकडे गाऊन घ्यायचं ते अशावीकडे गाऊन घ्यायचं लताबाईकडे गाऊन घ्यायचं ते होता ना ते त्यांनी कारणामध्ये होता त्यांना रफीसोबत दोन गाणी दिली
1: हो
0: तरती जवानी तेरी जाल मत
1: हो बरोबर
0: आणि दुसरं गाणं होतं कितना प्यारा वाद
1: कितना प्यारा वाद आहे बरोबर आणि देवानंद सोबत सुद्धा त्याचा जो गॅम्बलर जो सिनेमा होता त्यातली गाणी लताबाईंसोबतची चांगली होती त्यांची सगळीच गाणी चांगली होती त्यांची
0: एक मर्यादा नावाचा सिनेमा होता
1: राजेश खन्नाचा बरोबर
0: श्याम नसतानी
1: की ढोल जाणी बरोबर आणि तुम्ही
0: शिरोज खान आणि संजय खान हे सगळे बंधू या शिरोज खानचा मुमताज सोबतचा गाजलेला चित्रपट म्हणजे मेला
1: हो
0: आणि ह्या मेळ्यामधलं रफी साहेबांचं रथासोबत चित्रपट होतं जोडी के हात नाही कैसे ये खेळला
1: हो
0: ते गाणं सुद्धा
1: जसं तुम्ही मगाशी म्हणालात की लता मंगेशकर सोबत मदन मोहन आणि मदन मोहनची शेवटची मूवी होती लैला मंगेशकर इस रेश की झंकार की सबके अब अगर हमसे खुदाई भी खपा हो जाए हर सुंदर गाणी होती त्या
0: आणि इस रेश मी ताजेत की झंकार के नीचे काही कमी
1: होती जबरदस्त होतं एकदम सगळं ते
0: सरगम तरवाले गाणं किती सुंदर
1: हो कोयल बोली त्यानंतर तुमचं सगळंच छान होती त्यातली गाणी सगळी डफली बघा
0: राजेश खन्ना आणि साधनाचा पडता काय तर राजेश राजेंद्र कुमार आणि साधनाचा पडता काय तर चित्रपट
1: असतो
0: बाहेर बाहेर
1: आहे
0: तेरे इतका सहारा ना मिळ गया होता
1: सहारा शब्द बरोबर
0: मुझे तेरी मोहब्बत का सहारा मिळ गया होता आ बाहेर बाहेर असतो ती म्हणतो आणि रमेश मंदिरचा डोळे एक जात होता
1: हो
0: बरोबर इतना तो याद है मुझे
1: इतना तो याद है मुझे
0: उनसे मुलाकात होगी
1: हो
0: बाद में जाने क्या हुआ क्या बात हुई अरे नहीं हो लता मंगेशकर होती गाणी गाजली
1: आणि अमिताभ बच्चन हा या पिढीचा जरी नायक असला या काळातला तरी त्याला सुद्धा भरपूर गाणी दिली होती विशेषतः सुहाग मधली गाणी त्याची असतील
0: सुहाग मधली गाणी
1: किंवा दोस्तानाचं गाणं जे असेल तर मेरे दोस्त किसान गाव छान छान गाणी होती सगळी ती
0: कोणी गाणी गाणी पाकी पाकीला गाजलो ना भारताचा
1: हो पाकी जागा चलो मुंबई चलो गाणे
0: लता रफीचे डुएट कसं विसरू शकाल आपण
1: बरोबर
0: आणि आता तुम्ही म्हणाला तेरी म्हणजे अभिमान ते गाणं कसं विचारेल
1: खरं
0: एक साधा चित्रपट आला होता विनोद खन्ना त्या यायला म्हणतो रणबीर कपूरला, बच्चे तुम जिस स्कूल में पढ़ते हो स्कूल के हम मास्टर है।

0: की सफाई,
1: हात की सफाई. आणि आता ते गाणं तुम्हीच सांगा, मी सांगितलं वादा करणं. तुम्हाला माझ्यापेक्षा एवढा संवाद चांगला माहिती आहे, तर गाणं माहिती असणार.
0: वादा करणं साधन अगदी बरोबर. रफीबद्दल जितकं बोलायचं तितकं कमीच आहे. अशी आता ब्रेकची वेळ झाली, आपण ब्रेक नंतर मात्र तो शेवटचा टप्पा असेल आपल्या मुलाखतीतला. गप्पांचा त्या काळामध्ये मला थोडस रफीच्या एकूण संगीत कारकिर्दीबद्दल तुमचं मत हवंय, आणि त्याचप्रमाणे रफीने मराठी गाणी देखील गायली होती, तर त्याविषयी आपण बोलूया.

0: आवाज सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले रेडिओ स्टेशन ऐकत रहा 107.8 FM आनंदी रहा आणि आनंद लुटा।
1: ब्रेक नंतर पुण्याचं स्वागत बात पुरानी बड़ी सुहानी या कार्यक्रमात मी धनंजय कुलकर्णी आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, पार्श्वगायक मोहम्मद रफी यांचा स्मृती दिन आहे 31 जुलै। त्यानिमित्ताने आपण मागच्या 2 दिवसापासून रफीच्या संगीतमय कार्यकिर्दीचा आढावा घेत आहोत मान्यवरांकडून। आज आपल्यासोबत औरंगाबादहून ज्येष्ठ चित्रपट अभ्यासक, लेखक आणि कार्यक्रम नायक श्रोत्यांना सांगायचं माझं राहून गेलं की अशोकजी यांनी बरेच कार्यक्रम केलेले आहेत संगीतमय कार्यक्रम आणि त्यांनी बिना का गीतमाला हा जो रेडिओचा गाजलेला सिनेमाचा कार्यक्रम होता याचे जवळपास त्यांनी 2500 कार्यक्रम केलेले आहेत। महाराष्ट्रात सगळीकडे कार्यक्रम केलेत, महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर देखील त्यांनी कार्यक्रम केलेले आहेत। त्याचप्रमाणे ते अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या चित्रकर्मी पुरस्काराचे ते पुरस्कारार्थी आहेत। त्याचप्रमाणे त्यांचे बरीच पुस्तकं चित्रपट विषयक प्रसिद्ध झालेली आहेत। तर असे मान्यवर आपल्या कार्यक्रमात आपल्याशी गप्पा मारतात। अशोकजी, आपलं पुण्याचं स्वागत। या टप्प्यामध्ये आपण ज्या विषयावर बोलणार आहोत तो रफीच्या एकंदरीत कार्यकिर्दीबद्दल जेव्हा आपण विचार करू लागतो त्यावेळेला अगदी त्यांचा सुरुवात नवशात पासून झालेली असते आणि हा आपल्या रफीच्या 3 एपिसोडमधला शेवटचा एपिसोड आहे। तर नवशात पासून सुरू झालेला हा प्रवास अगदी अनु मलिकपर्यंत येऊन थांबतो। एक राजबब्बरचा सिनेमा होता पूनम नाव होता, ज्याला अनु मलिकचं संगीत होतं, त्यात रफीची गाणी होती। तर हा एवढा मोठा कॅनव्हा म्हणजे सैगल टू ऋषी कपूर असं ज्याला म्हणता येईल आपल्याला, तो सचिन इथपर्यंत त्याचा जो हे होता त्यांना, त्या सगळ्या याच्याबद्दल रफीच्या एकंदरीत गायकीबद्दल, त्याच्या संगीतकारा सोबतच्या कॉन्ट्रीब्युशन बद्दल, त्याच्या संगीतकाराबद्दल त्या काही याच्याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल?
2: काय जॉबिसचं एक गाणं गाजलं होतं पहिल्या गाणी केली आहे रफी साहेबांची कार्यक्रम चित्रपट होता पहिल्या पहिल्या म्हणत म्हणत रफी मेल गायकांमध्ये पुढे आले ना।
1: हो हो हो खरं
2: मेल व्हॉइस म्हणजे पहिला मेल व्हॉइस छत्रशी जावा म्हणजे रुषांमध्ये लता रफी आणि लता मंगेशकर
1: खरं
2: आणि जे दशक सुरू झालं 50 ते 60 त्या दरम्यान शंकर जंक्शन फॉर्मत होते, एसजी परमन फॉर्मत होते, ओपी नगर फॉर्मत होते, अन्यवर मान्यवर जेवढे संगीतकार होते त्यांनी सगळ्यांनी रफीचा म्हणतो तो उपयोग होत नाही। प्रत्येक ठिकाणी रवीनी करून घेतला, मान्यवर संगीतकारांनी करून घेतला। अहो 50 ते 70 पर्यंत रफी साहेबांची 2000 पेक्षा जास्त सोलो गाणी आहेत।
1: हो हो हो खरं
2: त्यावेळेला किशोरजी फार कमी गात होतो आणि किशोरजीना फार वेळेला कॉल मिळत नव्हते, फार कमी वेळेला किशोरजीना कॉल जायचा। तो एक किस्सा मी आता माझ्या आता लक्षात नाही ओपी नगर साहेबांच्या गाण्याचा, अशोक कुमारच्या चित्रपटात हे होते आणि किशोर कुमार हे गाणं रफी साहेबांनी गायलेलं पिक्चरही झालं होतं आणि ते रफी साहेबांचं गाणं गायलेलं पिक्चर हे रद्द करून माझं घ्या असं किशोरजी ओपी नगरला म्हणाले। ओपी नगरने सांगितलं नाही नाही आता तर त्यामध्ये चेंज होणार नाही तुम्ही याच्यावरती कॅस्टिंग करा आणि अशोक कुमारही सांगितलं ओपी नगर हे दोन्ही सांग। म्हणजे सुरुवातीला जरी नौशाद आणि शंकर जयकिशन आणि एस जी वर्मन आणि अन्य संगीतकारांकडे रफी आपल्या गुणांमुळे वर गेले
1: खरं
2: गुण म्हणजे कोणते दुसरी जाणे वेळ नाही एकेका दिवशी 6-7 गाणी जायचं
1: रेकॉर्ड करायचे
2: कोणत्या मला की कोणता गायक असा होता आपल्या हिंदीमध्ये की तो नायकाकडे म्हणून गाणं म्हणायचं नाही। रफी साहेब शम्मी कपूरसाठी वेगळी असतील की गाणी राजेंद्र कुमारसाठी वेगळी असतील की गाणी
1: जॉनी
2: कुमार साहेबांसाठी वेगळी
1: जॉनी
2: तर वेगळीच स्टाईल होती
1: खरं
2: मधलं जे गाणं
1: बरोबर बरोबर आणि 60-च्या दशकामध्ये रवीकडे होती रफी भरपूर गाणी होती
2: सुंदर गाणी होती
1: सगळी सुंदर गाणी
2: होती का चांद असो कोणती
1: दो गजन असो त्यांचा
2: रवी आणि रफी नाही दोन चांगला

0: त्याला काय तोंड असं दुसरं कुठलं कॉम्बिनेशन नाही.
1: म्हणजे आपण जेव्हा पाहू लागतो त्यावेळेला सत्तरच्या दशकाने या तुलनेने जेव्हा पाहू लागतो रस्त्याची गाणी तुलनेने जरी कमी झाली असली तरी दर्जाने कमी नव्हती झाली. दर्जा तोच होता, क्वालिटी तीच होती. आणि परत तुम्ही असं म्हणता की अमिताभ बच्चनसाठी वेगळा आवाज असेल किंवा राजेश खन्नासाठी वेगळा असेल, तर ऋषी कपूरसाठी अगदी सॉफ्ट टोन मध्ये गायलेली असती गाणी. याच वेळेला आपण एक आणखी रफीचा पैलू जो पाहतो की त्यानं भारतातल्या विविध भाषांमधून गाणी गायली होती. आपण मराठी आपण रसिकांसाठी भाग्य असेल की राज ठाकरे यांचे पिताश्री श्रीकांत ठाकरे यांना संगीतबद्ध केलेली काही गाणी रफीने गायली होती.
0: हो ती आहेत, अजून दुसरी आहेत.
1: हो
0: शोरीची मानवा राहुरी मंदिरी आहे.
1: हो हसा मुलांनो हसा सारखं
0: झालं आणि नको देवराया
1: नाही ते गाणं हृदयाला मंगेशकरचं आहे. ते
0: नको आरती नको
1: पुष्पमाला आहे. यार हसा मुलांनो हसा असं प्रभूची जयायू कृपावंत आता हे गाणं आहे.
0: अरे अजून एक गाणं आहे हा छंद जीवाला लागला.
1: अगदी ऐकू ते फार
0: म्हणजे हिंदीच्या स्टाईलमध्ये मूर्ती गीत म्हणतात सगळी गाणं म्हणजे.
1: हो हो आणि एक कोळी गीत पण आहे अग पोरी संभाल
0: दरी
1: भारी. आणि त्या मस्त अशी दोन अंतराच्या मध्ये वेगवेगळे आवाज काढले तर असले पाहिजे छान त्यामध्ये.
0: हे गाणं हे
1: फार वर्ण देत
0: नाही ती गाणी सांगायला सुद्धा आवडेल.
1: हो हो हो
0: म्हणणं तर दूर राहिलं. काय झालं हे नवीन कुठलं तरी 50,000 रुपये पुरवते आलंय ना.
1: हो हो
0: त्यामुळे घरोघर घरोघर गावागाव गावागाव लसी तयार झाल्या. आणि माझ्यासारख्या माणसाला प्रमुख पाहुणे म्हणून बोलायचं मला जावं लागतं. कधी कधी 5 पंचायत होते रसी असताना त्याच्या मला त्यांनी स्क्रिप्टच माझ्या असं दिलं आणि साहेब तुम्ही मी गाणी गातून तुम्ही स्क्रिप्ट म्हणाव. आणि त्या कार्यक्रमाला आम्ही स्क्रिप्ट देणारा गेलो अहो रफीचा दिवसा डोळ्यात ठेवून केला होता. पण मला करता आलं मी सेवेत बसतो आणि शेवटी काय झालं प्रेक्षक उठून चालले. मी त्यांना म्हणलं अहो प्रेक्षक चालले आता बंद नाही एवढं एक शेवट घेतो.
1: याकडे आपण दुसऱ्या नजरेने पाहू शकतो की रफी जनसामान्यात किती रुजला गेला होता. प्रत्येकाला वाटतं की मला रफी सर जाता हा इतर कुठल्याही पार्श्वगायकांपेक्षा रफी हे जास्त लोकप्रिय आहेत. जास्त लोकप्रिय आहेत. आणि यांचा आता जो शेवटचा कालखंड जो होता ज्यामधलं त्यांचं आसपासचं गाणं मला वाटतं मी शेवटी गायलं होतं आसपासचं गाणं तू कमी आहे दोस्त असं
0: काही
1: आसपास आहे दोस्त. आणि रफी गेल्यानंतर सुद्धा पुढची 10-15 वर्ष बॉलिवूडमध्ये त्यांची गाणी येतच होती.
0: आणि 90च्या दशकामध्ये गाणं आलं ना
1: आता आपण रफीचा जेव्हा याच्यात विचार करतो की रफी गेल्यानंतर रफीचे बरेच अवतार देखील आले होते.
0: सणभांगून सगळे विचारले कोणाचं तरी वाढले आणि विविध भारती ऐकतो. कारण माझा वेळ जात नाही मला गाणं मी 24 तास गाणी ऐकतो धनंजयजी.
1: आणि रेडिओवर ऐकतो परत तुम्ही
0: ते माझ्या ज्या रूम मध्ये रेडिओ ते काम ठेवलेलं आहे
1: तो
0: मी त्याच बटन दाबलं की बटन दाबलं की असं करत असताना मोहम्मद अली नाव कोणाचे वाढदिवस होतं परवा आणि त्या आराम सांगणे सांगितलं ही स्टार जिंदगी व्यक्ती स्टार गाणे आहे. अरे बापरे म्हणलं झालं तर तिथे सुद्धा आणखी आला 2000 पर्यंत गाणी म्हणजे 20,000 कुठून चालू. आता ज्या स्टाईलने लोक सांगतात त्याला
1: म्हणजे याच्यासाठीच मी नेहमी म्हणत असतो की तुमच्यासारख्या लोकांनी कायम बोललं पाहिजे लिहिलं पाहिजे. कारण तुम्ही तो काय पाहिलेला आहे तुम्ही तो काय ऐकलेला आहे आणि तुम्ही त्याच्यावर अधिकार वगैरे बोलू शकता लिहू शकता तुझे.
0: कारण नाही धनंजयजी अलीकडे माझी अडचण व्हायला बरोबर आणि म्हणजे ऑर्केस्ट्रावाल्यांना माझी अडचण होते कार्यक्रमावर जाऊन बसताना ते गाबतच विचार.
1: हो हो बरोबर
0: अमाऊंट ऑर्केस्ट्रावाल्यांनी मंगेशकरचं गाणं म्हणलं आणि ते गाणं म्हणल्यानंतर मी त्यांना म्हणलं हे गाण्याचं काही वैशिष्ट्य आहे गाणं तुम्ही आज का म्हणलं म्हणजे म्हणजे असंच म्हणलं म्हणजे सगळे पाच म्हणजे त्या नाईकेचं गाणं तुम्ही आज गायला दिलं ते ह्या गायिकेला तुमच्या त्या सायरा म्हणून आज गाडगे होते.
1: अभ्यास फार कमी असतो
0: अभ्यास करायची इच्छा नाही. मी ऐकताना लोकांना म्हणत असतो माझ्या घरी या मी व्याख्यान देतो ते तुम्ही तिथे जाऊन सांगा मी काही माध्यम घेतलं मी माझ्यापासून जे राहिलं आहे तुम्हाला देतो ना सगळं.
1: बरोबर बरोबर
0: असा हा महान गाय त्याचा याच्याबद्दल काय बोलावं शब्द किती कमी पडतात. त्याला शासनाने पुरस्कृत केलं पद्मश्री पुरस्कार खूप लवकर झाला सदुपेक्षाने झाला.
1: हो हो आणि फिल्मफेअर मध्ये देखील त्यांना बऱ्याच वेळेला पारितोषिक मिळालं.

0: लोकप्रिय होतात. काय काय कमाल म्हटली पाहिजे सगळी ही
1: एकापेक्षा गाणी होती.
0: आणि म्हणजे मला तेच वाटतं की रफी बद्दल बोलताना आपण नेहमी म्हणतो तसं एक शरारीमधलं गाणं होतं कहीं ना कहीं कभी ना कभी कोई ना कोई तर तिथं आयोगाचं म्हणजे फक्त गायगा शब्द टाकायचा. म्हणजे जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहेत तोपर्यंत रफीची गाणी अजरामर आहेत आणि आपल्यासारखे रसिक जोपर्यंत आहेत तोपर्यंत रफीची गाणी अजरामर आहेत. कारण रफीला जिवंत कोणी ठेवलं आपणच लोकांनी ठेवलेलं आहे रफीला. कारण रफीचा दिवसा ढवळा खून करायला खूप लोक तुम्ही जसं सांगितलं आता तयार असतं. आणि मला वाटतं अशोकजी आपण या नोटवरच आपण कार्यक्रम संपवत. गेले 3 दिवस आम्ही खूप तृप्त झालो तुमच्यासारख्या मान्यवरांकडून रफीबद्दल ऐकून घेताना. आपण नक्की परत सुद्धा आमच्या रेडिओ पुणेच्या श्रोत्यांना सांगतो मी की अशोकजी वेळकरांकडे खूप काही सांगण्यासारखं आहे. आपण त्यांना वारंवार कार्यक्रमात बोलवत जाऊ आपण.
1: आणि माझ्या या काळातल्या मुलाखती
0: हा
1: 2-3 हजार मुलाखती
0: हो ना त्यामुळे
1: मला 4-10 हजार
0: हो हो हो हो.
1: आणि या मुलाखतीमध्ये मुलाखतींचे जे किस्से आहेत
0: हो हो हो
1: काही मुलाखतीच्या वेळेला औरंगाबाद आयडीवरून किशोर कुमारच्या वेळेला तुम्ही उपस्थित होतात अशा
0: वेळेला मी होतो तिथे बरोबर.
1: आम्ही दोघं मिटिंग मध्ये होतो मी आणि अरविंद वैद्या.
0: हो हो.
1: आणि तुम्ही आमचे विद्यार्थी म्हणून आमचे मित्र म्हणून बसले ना.
0: हो हो हो. खरं खरं
1: आपण अशा वेळेचा इंटरव्ह्यू घेतला आयडीवरून आपण बोललो
0: बोललो काय. हो हो हो. येस.
1: मी तर फोटो काढलेला आहे तुमचा तुमचा काढलेला.
0: आपण आपण अशोकजी याच तुमच्या मुलाखतींवर तुमच्याशी गप्पा बोलत एकदा आपण एक पेटिशन त्याचा डिझाईन करतो आपण. आणि थँक्यू व्हेरी मच सर तुम्ही या कार्यक्रमात आलात आमच्या श्रोत्यांशी तुम्ही संवाद साधला
1: त्यानंतर तुम्ही बोलवा. आय एम रेडी.
0: थँक्यू व्हेरी मच सर. थँक्यू.
1: त्याला कोणी कोणी आवाजचे आभार.
0: थँक्यू.
1: आणि कोणी प्रेक्षकांचे श्रोत्यांचे पण आभार ज्यांनी मला ऐकलं माझं बोलणं सगळं सुरू
0: केलं. आमच्या श्रोत्यांना जुने गाणे जुने चित्रपट यांच्याबद्दल बोललेलं खूप आवडतं. आम्हाला जे ईमेल येत असतात त्यातनं आम्हाला हेच लोकांचे संदेश असतात की तुम्ही जुन्या गाण्याबद्दल किंवा सुवर्ण काळाबद्दल बोलत जा काहीतरी.
1: अच्छा.
0: थँक्यू सर. थँक्यू.
1: ओके ओके.

0: आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले, पुणेरी आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले.
1: रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM.

नमस्कार, मी शीतल भिसे तुमचे मनपूर्वक स्वागत करत आहे मागच्या सत्य परिचय या सत्रामध्ये। आपण परमात्म्याचा परिचय ऐकला, त्याचे एकूण 6 भाग झालेत, ज्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने आपण संपूर्णपणे परमेश्वराला कसे ओळखायचे हे ऐकले। आणि मी आशा करते की त्यामुळे तुम्हाला खूपच मदत होईल की परमेश्वर कसं ओळखायचं, देवी देवता कोण आहेत, परमेश्वर कोण आहेत हे तुम्ही अगदी स्पष्टपणे समजू शकतात। माझी हीच शुभ भावना आहे। थोडक्यात काय सांगायचंय की कोणत्याही मनुष्याचं ओळखपत्र म्हणजेच आयडेंटिटी कार्ड, त्याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी असतात? एक तर नाव, स्वरूप, क्वालिफिकेशन, ऍड्रेस आणि कर्तव्य अशा गोष्टी असतात। मग त्याप्रमाणे थोडक्यात सांगायचं तर परमेश्वराचं नाव सदाशिव, जेहोवा, अल्लाह, गॉड, जे पण म्हणाल। भाषा वेगवेगळी असली तरी भावना एक आहे। त्याचं स्वरूप अति सूक्ष्म दिव्य ज्योती स्वरूप, नूर, प्रकाश, लाईट काही म्हणता येईल। आणि क्वालिफिकेशन सर्व गुणांमध्ये अनंत, सर्व शक्तिमान, सर्वज्ञ, सर्वोपरी, सर्वोच्च आणि सर्व धर्म मान्य ही त्याची क्वालिफिकेशन। आणि निवासस्थान पार ब्रह्ममध्ये राहणारा ईश्वर, ब्रह्मलोकात म्हणा, निर्वाण धाम ज्याला म्हणतो, मुक्ती धाम, तिथे राहणारा ईश्वर। आपण पण तिथेच राहणारे आहोत, त्या सृष्टीवर आपण पार्ट प्ले करण्यासाठी आले आहोत, आपल्याला पुन्हा तेथेच जायचे आहे। म्हणतो ना आपण आपसात की इथे भेटलास

0: तिथे भेटू नकोस, तिथे कुठे कळलं का? आज लक्षात आलं असेल की जिथे आपल्या आत्म्याचे पिता परमपिता शिव परमात्मा राहतात, त्यांचं जे निवासस्थान पारब्रह्म ब्रह्मलोक निर्वाणधाम मुक्तीधाम, तेच तर आपल्या आत्म्यांचं घर. आणि तिथेच आपल्याला पण परत कधी ना कधी जायचं आहे म्हणतो, तर तीच वेळ आता आलेली आहे आणि परमेश्वर अवतरित होऊन आपल्याला पावन बनवून घेऊन जाणार आहेत. आणि त्याच्यासाठी तर ते आपला संपूर्ण परिचय आपल्याला देत आहेत. आणि कर्तव्य काय असेल? यदा यदा ही धर्मस्य ग्लानिल भवती भारत धर्म संस्थार्पणार्थाय संभवामी युगे युगे. झाला ना परिचय थोडक्यात? नाव कळलं, स्वरूप कळलं, क्वालिफिकेशन माहिती झाली, ऍड्रेस कळला आणि कर्तव्यही माहीत झालं. मग अशा ह्या परमात्म्याचं हे कर्तव्य जे आपण ऐकलाय श्लोक, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवती भारत धर्म संस्थार्पणाधार्य संभवामी युगे युगे. आणि हे श्रीमद भगवत गीतेतील श्लोक सांगण्याचा एकमात्र उद्देश हाच असावा की ज्या ज्या वेळी भारतात अधर्माची शक्ती वाढली, धर्मग्लानी झाली, त्या त्यावेळी परमात्म्याचे अवतरण निश्चितपणे होत असते. म्हणून तर त्या श्लोकात ते म्हटलं गेलंय. आणि ही अवतरणाची अत्यंत महत्वपूर्ण व कल्याणकारी घटना होत असतानाच ह्या घटनेला मनुष्य आत्म्याने आपल्या बुद्धीच्या तिसऱ्या नेत्राद्वारे अवश्य जाणले पाहिजे. कळलं का? बुद्धीच्या तिसऱ्या नेत्राद्वारे. ह्या दोन स्थूल नेत्रांची गोष्ट नाही चाललीये, ज्ञानाचा तिसरा नेत्र. आणि ते ज्ञान आता आपल्याला मिळालं आहे की मी ह्या शरीराला चालवणारी ऊर्जा प्राणशक्ती चैतन्य शक्ती ज्योतिबिंदू आत्मा, मग हे आत्म्याने ओळखायचंय आपल्या पित्याला परमात्म्याला आणि ही घटना समजून घ्यायची आहे. म्हणूनच ही घटना कशी आहे? महत्वपूर्ण आणि कल्याणकारी. आणि मनुष्याने आपल्या बुद्धीच्या तिसऱ्या नेत्राद्वारे अवश्य जाणली पाहिजे. हे निश्चित आहे प्रत्येक युगात धर्मग्लानी होत नाही, म्हणून परमात्म्याला युगे युगे अर्थात प्रत्येक युगात अवतरित होण्याची आवश्यकता नाहीये. घेते इथे छोटासा ब्रेक.
1: नमस्कार, आपण ऐकत आहेत रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. खुश रहो, खुशियां बांटो.

ब्रेक नंतर पुन्हा तुमचे स्वागत आहे. ब्रेक पूर्वी मी सांगत होते की परमात्म्याला युगे युगे अर्थात प्रत्येक युगात अवतरित होण्याची आवश्यकताच नाही. जर प्रत्येक युगात अवतरित होत असेल तर सत्ययुगामध्ये पण तो अवतरित झालाय. पण सत्ययुग म्हणजेच पावन धर्मग्लानीने मुक्त असे युग, मग त्यात अवतरित होणे अशक्य आहे, असंभव आहे. गरजच काय, तिथे सत्याचं युग आहे, सगळे आत्मे पावन आहेत, देवी देवता आहे आणि तिथे एकच धर्म आहे, एकच भाषा, सगळे गुण्या गोविंदाने नांदतायत. म्हणून तर सत्ययुग म्हणतात ना सत्याचं, तिथे आवश्यकताच नाही, त्यामुळे हे असंभव आहे. मित्रांनो विचार करा, परमात्म्याला तर पतित पावन म्हटलं जातं, अर्थात त्याचं अवतरण केवळ आणि केवळ कलियुगाच्या अंतिम चरणातच होणे यथायोग्य आहे. आता आपण समजुतीने विचार करायचा ना, ज्ञानाच्या तिसऱ्या डोळ्यांनी. नुसतंच आतापर्यंत ऐकत आलंय, परंपरेनुसार जे आपण वाचलंय, श्लोक म्हटलंय, शास्त्रात लिहिलंय, त्या दृष्टीने विचार करायचा नाही. आपल्याला आता नवीन जन्म झाला, नवीन दृष्टी मिळाली. नवीन जन्म म्हणजे हे नवीन ज्ञान, ज्याच्यामध्ये हे माहिती पडलंय की परमात्मा कसा आहे आणि मी आत्मा कशी आहे आणि मी कोण आहे, कुठून आली आहे. मग आता त्याप्रमाणे आपल्याला विचार करायचा आहे. मग ह्या अंतिम चरणातच मनुष्यात्म्यांची सर्वाधिक पतित अवस्था आहे. घोर अज्ञान आहे आणि अज्ञानामुळेच धर्मग्लानीही आहे. तुम्ही चहूबाजू जे आलेल्या न्यूज ऐकताय त्याच्यावरून तर तुम्हाला कळतच आहे. आता वर्तमान समयी केवळ धर्मग्लानीच नाही तर अति धर्मग्लानीची लक्षणं स्पष्ट दिसत आहेत. आणि अशा वेळी प्रत्येक आस्तिकवादी मनुष्यात्म्याच्या मनात हा प्रश्न येतच असणार, अद्याप तो पतित पावन परमात्मा अवतरित कसा नाही झाला. येताना मग मनात इतकं दुःख आहे, इतकं वाईट कृत्य करत आहे, कितीतरी गोष्टी होत आहे, मग परमात्मा काय बघतच बसलाय वाटतं ना, अवतरित झालेला आहे की नाही. तर हो, परमेश्वराचे अवतरण झाले आहे. आणि हाच संदेश प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय हे त्यांच्या संस्थेमार्फत हे ज्ञान देऊन सांगण्याचा प्रयत्न करत आहेत आणि आपल्याला ते समजून घ्यायचं आहे. आणि हा संदेश 85 वर्ष झाली आता या संस्थेला, 1936 सालापासून हे संस्था कार्यरत आहे. परमात्मा या संस्थेमार्फत आपल्याला हा संदेश देत आहे की मुलांनो मला ओळखा, मी तुमच्यासाठी आलो आहे. जन्मोजन्मी जी तुम्ही भक्तीमध्ये माझी पुकार केलीत, मला आळवणी केलीत, ती ऐकून मी आता अवतरित झालो आहे तुम्हाला दुखापासून मुक्त करण्यासाठी. आणि परमात्म्याला ज्ञान सूर्य असंही म्हटलं जातं. ज्याप्रमाणे भौतिक सूर्य दरवेळी प्रतिदिन उदित होऊन रात्रीचा अंधकार नाहीसा करतो, अगदी त्याचप्रमाणे ज्ञान सूर्य परमात्मा प्रतीक रूप उदित

0: होऊन धर्मग्लानी, अज्ञान व अंधश्रद्धेचा अंधकार नाहीसा करतो, अर्थात तो प्रदीर्घकालीन रात्रीचं प्रदीर्घकालीन दिवसात परिवर्तन करतो. प्रदीर्घकालीन रात्र म्हणजे हे कोणती घड्याळामधली रात्र नाही की रात्रीचे 12 वाजले आणि सकाळी 6 वाजतात. हे कल्पाची गोष्ट चालली, पूर्ण एक कल्प ज्याच्यामध्ये 4 युग येतात, सतयुग, त्रेतायुग, द्वापरयुग आणि कलियुग. आणि आता आपण कलियुगामध्ये आहोत. मग द्वापर आणि कलियुग हे घोर रात्री आहे आणि जे येणारं युग आहे सत्ययुग ते सकाळ आहे, प्रकाश आहे. आणि म्हणूनच ह्या दिवस रात्रीलाच भगवद्गीतेत ब्रह्मदेवाचा दिवस व ब्रह्मदेवाची रात्र म्हटलं आहे. आणि ही रात्र आरंभ होताच साकार सृष्टीवरील पावन आत्म्यांची पतित अवस्था होण्याची प्रक्रिया आरंभ होते. पतित पावन परमात्रा मात्र संपूर्ण पतित झालेल्या मनुष्यात्म्यांना पावन करीत असल्यामुळे ह्या मनुष्य सृष्टीची संपूर्ण पतित जर्जडीभूत अवस्था झाल्यावरच तो अवतरित होतो. आणि ह्या अवतरणाच्या कालावधीला परमात्म्याने पुरुषोत्तम संगमयुग असे नाव दिले आहे, ज्यामध्ये कलियुगाच्या अंतिम समय आणि सत्ययुग सुरू होण्याच्या मधल्या काळामध्ये परमेश्वर अवतरित होतात. हा संधिकाल जो मधला काळ त्याला पुरुषोत्तम संगमयुग असं म्हटलं जातं. आणि म्हणून गीतेमध्ये जे श्लोकामध्ये म्हटलं आहे संभवामी युगे युगे, त्याऐवजी संभवामी संगम युगे असं म्हणणं यथार्थ व तर्कशुद्ध आहे. आता आपण तिसऱ्या डोळ्यांनी आहे ना आपलं बघणं चालू आहे, मग समजूतदारीने समजून आपल्याला सगळ्या गोष्टी ऐकायच्या आहेत. घेते इथे छोटासा ब्रेक.
1: नमस्कार, आपण ऐकत आहेत रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. खुश रहो, खुशियां बांटो.

0: नमस्कार, आप नहीं कहता है रेडियो पुनीरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
1: ब्रेक नंतर पुनः तुमचे स्वागत आहे। ब्रेक पूर्वी आपण ऐकलं भगवद्गीतेतील जो श्लोक ज्याच्यामध्ये म्हटलं जातं संभवामी युगे युगे, पण त्याऐवजी संभवामी संगम युगे असं म्हणणं यथार्थ व तर्कशुद्ध होईल। त्याचं कारणही समजून घेतलं, कारण सत्ययुग म्हणजे सत्याचं युग, जिथे एक धर्म एक भाषा सगळे गुण्या गोविंदाने नांदतात, जिथे धर्म ग्लानीच नाही, एकच धर्म आहे तर वादविवादच असले। आता अनेक धर्म आहे त्यामुळे वादविवाद आहे, जातीयवाद धर्मवाद दंगल, मग आता खरी गरज आहे ना। मग आता कलियुगामध्ये जिथे कलह क्लेशाचं युग आहे, जिथे अति दुःख आहे, पापाचार वाढला आहे, सगळेच कसे भ्रष्ट होऊन धर्म भ्रष्ट कर्म भ्रष्ट असे व्यवहार करत आहेत, आणि अशा समयी परमेश्वराचं अवतरण योग्य होईल, हेच तर ज्ञान आहे जे आपल्याला तिसऱ्या डोळ्यांनी समजून घ्यायचं आहे। तिसरा डोळा म्हणजेच बुद्धी, विवेक बुद्धी, सदसद विवेक बुद्धी, जी परमेश्वर आपल्याला ह्या ज्ञानाने देतो। आणि जेव्हा आत्मा समजून आपण हे सर्व विचार करतो तेव्हाच तर आपली सदसद विवेक बुद्धी जागृत होते। देहभानामध्ये राहिलो तर आपणही त्या प्रभावाखालीच कर्म करणार ना। जे पाच विकार आहेत काम क्रोध लोभ मोह अहंकार, यामध्ये दिवसभर आपण कर्म करत राहिलो तर सुख शांती आनंद प्रेम पवित्रता ज्ञान शक्ती याचा अनुभव कसा होईल। म्हणजे जेव्हा आत्मा समजा

परमात्म्याची आठवण कराल तेव्हा ही अनुभूती होईल आणि सद्सत विवेक बुद्धीमध्ये मग योग्य अयोग्य याची पारख करणं आपल्याला सहज आणि सोपं होईल. मित्रांनो, परमात्म्याची मग थोडक्यात काय तर संभवामी संगमयुग असं म्हणणं यथार्थ आणि तर्कशुद्ध आहे. परमात्म्याची स्वतःची काया नसल्याने तो परकाया प्रवेश करून अवतरित होतो. कळलं? अवतरित होतो. अजन्मा हे इथे बरोबर योग्य आहे. जन्म नाही घेताय तो, मातेच्या गर्भातून नाही येत, अजन्मा आहे ना, मग अवतरित होतो. निराकार असल्यामुळे परकाया प्रवेश करतो. या श्लोकात म्हटल्याप्रमाणे तो एका सत्य धर्माची व त्याचबरोबर संपूर्ण सुखशांती असलेल्या सत्ययुगाची ही स्थापना करतो. धर्म संस्था अर्पणार्थाय आपण म्हटलो ना, मग ह्या एका सत्ययुगाची स्थापना, अर्थात सत्य परमात्मा त्यालाच म्हणायचं जो एका सत्य धर्माची व सत्ययुगाची स्थापना करतो. अशा कल्याणकारी सत्य परमात्म्याला जाणण्यासाठी ज्ञानाच्या तिसऱ्या नेत्रावरील अज्ञानाचं व अंधश्रद्धेचे आवरण हटविणे आवश्यक आहे आणि आपण ते केलेले आहे, हो की नाही? ते आवरण जर नाही हटवले तर परमात्म्याच्या अवतरणाला, त्याच्या विदेही अव्यक्त व अविनाशी स्वरूपाला कोट्यावधी ज्ञान नेत्रहीन मनुष्यात्मे जाणू शकत नाहीत. ज्ञानाचा नेत्रच नाही तर परमात्म्याला कसं ओळखणार? हेच आहे, हेच सांगायचंय इथे की आपल्याला अंधश्रद्धेचं अज्ञानाचं आवरण हटवायचं आहे. आणि याचं मुख्य कारण हेच आहे की स्वतःला देह मानून परमात्म्यालाही देहधारी मानणं. फलस्वरूप अशा मनुष्यांचे अनुमान हेच असतं की कधी काळी स्वतः श्रीकृष्ण अथवा त्याची आत्मा एखाद्या संत महात्म्याच्या हृदयात अवतरित होईल. भिन्न भिन्न संत महात्म्यांना भिन्न भिन्न देवतांचा अवतार मानणे हे तर मनुष्यात्म्यांचे वर्षानुवर्षाचे मिथ्या अनुमान आहे. मित्रांनो, सदसद विवेक व ज्ञान नेत्रांद्वारे अवतरणाचा हा नियम जाणून घ्यावा की परमधामातून देहसहित कोणीच अवतरित होऊ शकत नाही. श्रीकृष्णाचा आत्मा परमधामातून ह्या साकार सृष्टीवर अवश्य येतो, परंतु तो मातेच्या गर्भातूनच आपल्या दैहिक जन्म प्राप्त करत असल्याने ह्या प्रक्रियेला अवतरण म्हणता येणार नाही. हे धात जन्म आहे जसे सगळे देवी देवता घेतात. अर्थात केवळ विदेही परमात्म्याच्या परकाय प्रवेशालाच अवतरण म्हणणे यथार्थ आहे. आणि यावरून निष्कर्ष हाच निघतो की धर्मग्लानी समय अवतरित होण्याचा व विश्वातील सर्व मनुष्यात्म्यांसाठी गीता ज्ञान प्रदान करून राजयोगाद्वारे त्यांना पावन करण्याचा अधिकार देहधारी श्रीकृष्णाचा नसून विदेही परमात्म्याचा आहे. त्यानेच हे स्पष्ट केले आहे की सतोप्रधान श्रीकृष्णाचा जन्म रजोप्रधान स्थिती असलेल्या द्वापर युगात होत नसून धर्मग्लानी मुक्त व सतोप्रधान स्थिती असलेल्या सत्ययुगातच होतो. हेच नवीन ज्ञान जे परमात्मा देत आहे ते आपल्याला समजायचं आहे. आतापर्यंत आपण ऐकलं श्रीकृष्ण द्वापर युगात येतो, परंतु असे नाही. जेथे केवळ मनुष्यात्मेच नव्हे तर पाच तत्व ही पावन असतात ही सत्ययुगाबद्दल परमात्मा सांगत आहे. आणि वर्तमान समय पाच मनोविकारांनी व्याप्त असलेल्या ह्या अपवित्र नर्कभूमीवर त्याची सावली ही पडू शकत नाही, कारण ती संपूर्ण पवित्र अशी आत्मा आहे. ती या पतित दुनियेमध्ये कशी काय येऊ शकेल? श्रीकृष्ण संपूर्ण पावन अवश्य होते, परंतु ते पतित पावन मात्र नाहीत. मित्रांनो, मनुष्यात्म्यांच्या वरील अनुमानाप्रमाणे श्रीकृष्ण कधीतरी अवतरित होईल ही त्यांची मृगतृष्णा ठरेल. म्हणूनच धर्मस्थापक मनुष्यात्मे, ऋषी मुनी, संत महात्मे द्वापर कलयुगात आपले जन्म प्राप्त करून तत्कालीन समाजाला आध्यात्मिक मार्गदर्शन अवश्य करतात, परंतु एकमात्र विदेही परमात्म्याशिवाय अन्य कोणालाही देहधारी आत्म्यात इतकं बळ नाही की विषय विकारांच्या कारणे 2500 वर्षात नर्क झालेल्या ह्या पतित मनुष्यसृष्टीला पाच तत्वांसहित पावन करून

एका सत्य धर्माची तसेच संपूर्ण अहिंसक व सुखशांती संपन्न अशा स्वर्गीय नवयुगाची स्थापना करणं. मित्रांनो, कोण कधी व कोणत्या रूपात अवतरित होतो याविषयी तर विस्तृत स्वरूपात विवेकशून्य असं घोर अज्ञान कितीतरी शास्त्रांमध्ये आहे. त्यात कच्छ, मच्छ, वराह इत्यादी अवतारांचं वर्णन पण आहे. तुम्ही चिंतन करा, अशा वाणी रहित कनिष्ठ प्राण्यांच्या द्वारे परमात्मा मनुष्यात्म्यांचा उद्धार कसा करू शकेल. आता इथेच थांबत आहे.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

0: 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: साल मुबारक साहेब जी,
2: साल मुबारक साहेब जी.
1: आज पियो हंसके वो घूंट सोम रख के,
2: लो आज पियो हंसके वो घूंट सोम.